आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 10 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 31 मे 2026. आजच्या प्रसारणात आपल्या समवेत असणार आहे मी, आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे. नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. आजच्या प्रसारणास सुरुवात करूयात मंगल ध्वनीनं.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 6 वाजता आहेत. आता हिंदी समाचार आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:06 आणि 36 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम.

आजच्या मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातलं हे पहिलं भक्तिगीत आहे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं. जनार्दन महाजन यांची ही भक्तिरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय कमलाकर भागवत यांनी.

श्रुती दाजपणा सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात जनार्दन महाजन यांची भक्तिरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं कमलाकर भागवत यांनी. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आता पुढे ऐका आशा भोसले यांच्या स्वरात रमेश अनावकर यांची भक्तिरचना. या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे वसंत प्रभू यांनी.

बद्दल केलं होतं कमलाकर भागवत यांनी. श्रोतिहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता यानंतरची जी भक्तिरचना आहे ती आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांची. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत संयोजनात ही रचना गायली आहे लता मंगेशकर यांनी.

श्रोतेहो, आताच आपण अजित कडकडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत गुलाबराव महाराज यांची भक्तिरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा. कार्यक्रमात आता यानंतरचं जे गीत आहे ते आहे लता मंगेशकर यांच्या स्वरातलं. संत तुकाराम महाराज यांची ही भक्तिरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय श्रीनिवास खळे यांनी.

श्रोते हो, आताच आपण अजित कडकडे यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची भक्तिरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं नंदू होनब यांनी. श्रोते हो, आजच्या मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात हे देशभक्तीपर गीत, जे गायलं आहे जयवंत कुलकर्णी शरद जांभेकर यांनी. योगेश अभ्यंकर यांची ही रचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि चित्रपट आहे ध्वजविजयाचा.

श्रोतेहो, या शेवटच्या देशभक्तीपर गीतासोबतच आजचा मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:35 होत आहेत. आता आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घेऊयात. सुरुवातीला आजचे कार्यक्रम म्हणजे 31 मे 2026 रविवारचे कार्यक्रम असे असतील. आता या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 आपण ऐकू शकाल विचारपुष्प. आज विचारपुष्पमध्ये आपण ऐकू शकाल पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त चिंतन. याचं लेखन केलेलं आहे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा आहे. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 6:55 आपण ऐकू शकाल दिनविशेष. सकाळी 7:25 असेल अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. आज सकाळी 7:40 आपण ऐकू शकाल मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 8:40 आज असेल तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विश्वास वाघमारे. आज सकाळी 10 आपण ऐकू शकाल लोकजागर. आज या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल तंबाखू व्यसनाचे दुष्परिणाम नियंत्रण आणि उपाय याविषयी डॉक्टर मंगेश गुजर यांची समिधा खाकरे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. सकाळी 10:30 आपण ऐकू शकाल मराठी गीतांवर आधारित असलेला लोकप्रिय कार्यक्रम गीतगंगा. सकाळी 11 आज असेल मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आणि त्यानंतर लगेचच मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यातील अनुवादित कार्यक्रम आणि मुख्य मन की बात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. आज दुपारी 12 आपण ऐकू शकाल वनिता मंडळ कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

0: आता जाणून घेऊयात आमच्या उद्याच्या म्हणजे 1 जून 2026 सोमवारच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:05 आपण ऐकू शकाल भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:35 असेल कार्यक्रमाची रूपरेषा. 6:40 विचारपुष्प आपण ऐकू शकाल. यात उद्या आपण ऐकू शकाल साहित्यिक गोनी दांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन. याचं लेखन केलंय प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 6:55 आपण ऐकू शकाल दिनविशेष. सकाळी 7:25 असेल दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 उद्या असेल मिश्र संगीताचा कार्यक्रम. 8:40 असेल हिंदी गझलांचा कार्यक्रम. सकाळी 10:00 उद्या आपण ऐकू शकाल विविध अंतर्गत नमस्कार अमरावती हा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम. यात उद्या असेल समाजासाठी आमचाही हातभार याविषयी माधुरी सुधाकर धर्माळे यांची प्रज्ञा इंगोले यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 उद्या असेल मराठी गीतांवर आधारित असलेला लोकप्रिय कार्यक्रम गीतगंगा. 11:00 असेल सकाळी गीतगुंजन हा कार्यक्रम आणि उद्या गीतगुंजन अंतर्गत आपण ऐकू शकाल नए तराने कार्यक्रम. दुपारी 12:00 असेल वनिता मंडळ कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. हिंदी आणि इंग्रजी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून त्यांच्या नियोजित वेळेत सहक्षेपित करण्यात येतील. तसंच मराठी राष्ट्रीय प्रादेशिक आणि ठळक बातम्या या त्यांच्या नियोजित वेळेस आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. आणि त्यानंतरच्या उर्वरित वेळेत आपण ऐकू शकाल विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून. श्रोतेहो, ही होती आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता विचारपुष्पमध्ये आपण ऐकणार आहात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त चिंतन. याचं लेखन केलं आहे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा.
1: दानशूर, धर्मपरायण, कर्तृत्ववान आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून मराठेशाहीच्या इतिहासात ज्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेलं आहे त्या म्हणजे अहिल्याबाई होळकर. त्या चाणाक्ष आणि सुधारणावादी विचारसरणीच्या होत्या. त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला तरी राज्यकारभार हाकताना प्रसंगी त्यांनी कठोरपणे निर्णय घेतले. त्यांच्या राज्यात सुबत्ता, संपन्नता आणि शांती होती. राज्यावर आलेल्या संकटांचा त्यांनी चोख प्रतिकार केल्याचं दिसून येतं. त्यांच्या धर्मपरायणतेला प्रांताची मर्यादा नव्हती म्हणूनच त्यांचं नाव आजही असे तू हिमाचल घेतलं जातं. अन्नछत्र उघडणं, पाण्यासाठी विहिरी खोदून त्या चिरेबंदी बांधून काढणं, प्रवाशांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथशाळा, स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी बंदिस्त ओवऱ्या बांधणं ही त्यांनी केलेली कामं आजही त्यांच्या परोपकारी विचारांची आठवण करून देतात. अहिल्याबाई सणासुदीला गोरगरिबांना अन्नदान करीत, कपड्यांचं वाटप करीत. माणसांसाठीच नाही तर प्राणीमात्रांसाठीही त्यांच्या मनात कणव होती. अहिल्याबाई या अतिशय योग्य शासक आणि उत्तम संघटक होत्या. त्यांचा सुमारे 30 वर्षांचा काळ हा कायद्यानं चालणाऱ्या राज्यकारभाराचा काळ ठरला. त्यांनी परिस्थितीनुसार जुन्या कायद्यात सुधारणा केल्या, कर पद्धतीत बदल केले, वस्त्रोद्योगास उत्तेजन दिलं, कोष्ट्यांच्या वसाहती स्थापन करून त्यांना हातमागाची साधनं उपलब्ध करून दिली. पाटील कुळकर्ण्यांच्या वतन हक्कांचं संरक्षण करतानाच गावागावात न्यायदानासाठी पंचांची नेमणूक केली. डोंगर मुरुखातून प्रवाशांना लुटणाऱ्या आणि भिलकवडी नावाचा कर वसूल करणाऱ्या भिल्ल आणि गोंड आदिवासींना पडीक जमिनी देऊन त्यावर लागवड करून घेतली. स्त्रियांची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. महिला सशक्तीकरणावर भर दिला. विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी कायद्यात बदल केला.

केला. विधवा महिलांना पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिला, मूल दत्तक घेण्याचा अधिकार दिला. अहिल्याबाईंचं हृदय दया, परोपकार आणि करुणेनं ओतप्रोत भरलेलं होतं. अहिल्याबाईंकडे दुर्मिळ ग्रंथांचा मोठा संग्रह होता. त्यामध्ये निर्णय सिंधू, द्रोण पर्व, मथुरा महात्म्य, ज्ञानेश्वरी, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावण मास महात्म्य अशा ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. त्यांच्या दरबारात विद्वानांचा योग्यतेप्रमाणे मान सन्मान केला जात असे. त्यांनी मोरोपंतांचा सन्मान केला. अनंत फंदींचा सन्मान करतानाच त्यांना सल्ला देऊन तमासगिरीपासून परावृत्त केलं. छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे पुरुषांमधले उत्तम राजे आहेत, त्याप्रमाणे अहिल्याबाई या स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्त्या मानल्या जातात. काही चरित्रकार त्यांना तत्वज्ञानी राणी म्हणतात. तेव्हा त्यांची तुलना तत्वज्ञानी राजा भोज यांच्याशी करण्याचा तो प्रयत्न असतो. इंग्रजी लेखक लॉरेन्स यानं त्यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंड

0: उत्तम राजे आहेत त्याप्रमाणे अहिल्याबाई या स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्त्या मानल्या जातात. काही चरित्रकार त्यांना तत्वज्ञानी राणी म्हणतात. तेव्हा त्यांची तुलना तत्वज्ञानी राजा भोज यांच्याशी करण्याचा तो प्रयत्न असतो. इंग्रजी लेखक लॉरेन्स यानं त्यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केलेली आहे. परमेश्वरानं माझ्या खांद्यावर जे उत्तरदायित्व सोपवलेलं आहे ते मला पार पाडायचं आहे. प्रजेला सुखी ठेवणं माझं कर्तव्य आहे. मी माझ्या प्रत्येक कर्माप्रती जबाबदार आहे. सामर्थ्य आणि सत्तेच्या बळावर मी इथं जे काही करते आहे त्याचं ईश्वराच्या दरबारी मला उत्तर द्यावं लागणार आहे. इथं माझं काहीही नाही, ज्याचं आहे त्याच्याच जवळ पाठवते. जे काही घेते आहे ते माझ्यावर कर्ज आहे. मला माहीत नाही मी त्याची कर्जफेड कशी करेन, असे अहिल्याबाईंचे उदात्त विचार होते.
1: श्रोतेहो, आताच आपण विचारपुष्प ऐकलं. आज विचारपुष्पमध्ये आपण ऐकत होतात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त चिंतन. याचं लेखन केलं होतं प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे यांनी आणि वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून बोलत आहोत. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता सकाळी 6:45 आपण ऐकणार आहात आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 असेल परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण पोस्टपार्टम डिप्रेशन विषयी माहिती बघत होतो. त्यातील काही होम रेमेडीज किंवा त्याची कारणांचा आपण विचार केला. आता आपण यामध्ये नैसर्गिकरित्या योगासन प्राणायाम कसं महत्वपूर्ण काम करतं हे पाहूया. पोस्टपार्टम डिप्रेशन कमी करण्यासाठी बरीचशी योगासनं व प्राणायाम हे मदत करतात. योगासनांमध्ये बलासन, विपरीत करणी आसन, सेतुबंधासन, मार्जारासन अशी बरीच योगासनं आहेत जी महत्वपूर्ण काम बजावतात. यासाठी आपण योगतज्ञांची माहिती घेऊन किंवा त्यांच्या सल्ल्याने हा आजार बरा करण्यासाठी मदत घेऊ शकतो. तसेच प्राणायाम सुद्धा यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतं. विशेष करून अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, उज्जायी प्राणायाम, ओंकार प्राणायाम याचा विशेष करून उपयोग होतो. ओंकार प्राणायामावर तर रिसर्च झाला आहे की ओंकाराच्या उच्चाराने ब्रेनमध्ये सोमॅटोस्टॅटिन नावाचं हॉर्मोन सिक्रेट होतं, जे आपल्याला एन्झायटी पासून दूर करतं. त्यामुळे ओंकारचा निश्चितच वापर करावा. तसेच या सगळ्यांमध्ये म्हणजे आपण बघतो की डिलिव्हरी झाल्यावर बाईमध्ये एवढे बदल होत असतात, कधी कधी ते टोकाची भूमिका बजावतात. म्हणजे ह्यामध्ये काही वेळ अशी येते की आता आपल्याला यामध्ये कुणाच्या तरी प्रोफेशनलची मदत घ्यावी, पण ती कधी घ्यावी याचा विचार ती स्त्री स्वतः किंवा तिच्या घरच्यांनी केव्हा करावा. तर कधी कधी त्या स्त्रीला खूपच धोकादायक विचार मनामध्ये येऊ लागतात. स्वतःला काहीतरी हार्म करावं किंवा बेबीला काहीतरी धोका पोहोचवावा, इथपर्यंत टोकाचे विचार हे जाऊ शकतात. तसंच तिची कोणाचंही ऐकून घेण्याची क्षमता ही कमी होत जाते. कोणाकडून ही मदत घेण्याची क्षमता कमी होऊन जाते. तिला सतत असं वाटत राहतं की ती एक चांगली आई नाहीये किंवा ती आपल्या बाळासाठी एक चांगला रोल प्ले करू शकत नाहीये, आणि ह्या सगळ्यांमध्ये तिला कोणाचीच मदत मिळत नाहीये. बऱ्याचशा गोष्टी तिच्या कंट्रोलच्या बाहेर जात आहेत असं तिला वाटू लागतं आणि ती सतत निगेटिव्ह विचारांच्या घेऱ्यामध्ये अडकली जाते. यावेळेस मात्र प्रोफेशनल हेल्पची गरज लागते. म्हणूनच तुम्ही त्यांच्या गायनेकोलॉजिस्ट बरोबर सर्वात प्रथम कन्सल्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर काउन्सिलरची मदत आपण घेऊ.

0: शकतो जे पोस्टपार्टम डिप्रेशन मध्ये स्पेशली आपल्याला हेल्प करू शकतात. सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट यांची मदत आपण गायनेकोलॉजिस्टच्या मदतीने घेऊ शकतो. वरवर दिसणारा हा छोटासा आजार शरीरामध्ये खूप मोठे बदल करत असतं. पुढे जाऊन ही कंडिशन आणखी धोकादायक होऊ शकते. तिच्या शरीरावर मनावर होणारे जे बदल आहेत ते हॉर्मोनल लेवलला सुद्धा तिच्यामध्ये खूप वेगळे बदल घडवून आणतात, जे की पुढे जाऊन तिच्या पाळीमध्ये बदल करणं किंवा तिच्या शरीरातील इतर अवयवांना धोका पोहोचवण्याचं काम सुद्धा करतात. त्यामुळे यामध्ये योग्य त्यावेळी योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, योग्य तो आहार तिने घेणं गरजेचं आहे, आणि सर्वात महत्वाची तिला भावनिक मदत ही तिच्या घरातून तिला पहिल्यांदा मिळायला पाहिजे. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता किंवा ती स्वतःला पॅम्पर करून घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबते असा विचार न करता तिला योग्य त्यावेळी भावनिक आणि शारीरिक मदत करणं खूप गरजेचं आहे. सध्याच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती कमी झालेली आहे. नोकरीच्या निमित्ताने स्त्रिया बाहेर राहतात आणि ह्यामध्ये बाळणपण जे असतं ते थोडंसं कठीण होऊ शकतं. त्यावेळी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी आलटून पालटून का होईना त्यांच्या मदतीसाठी तिथे अवेलेबल राहणं गरजेचं आहे. आणि यामध्ये कोणताही इगो न धरता त्या त्यावेळी प्रत्येकाने स्वतःची भूमिका योग्य प्रकारे बजावली तर ह्या कंडिशन पासून आपण सगळी जण खूप दूर राहू शकतो आणि बाळणपणामध्ये घेतलेली जी काळजी आहे ती स्त्रीला आयुष्यभर उपयोगी पडते. त्यामुळे त्यावेळी तिची काळजी जी आहे ती खूप महत्वाची आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

person.

श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे त्याची बहुउपयोगिता. घरगुती वापरासाठी याचा उपयोग फरशी साफ करण्यासाठी, बाथरूम आणि स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी, काच आणि फर्निचर साफ करण्यासाठी केला जातो. तेलकट भांडी किंवा कपडे धुणं यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो. यामध्ये असलेले एन्झाइम्स विविध प्रकारच्या घाणीचं विघटन करतात, त्यामुळे स्वच्छता अधिक प्रभावी होते. शेती क्षेत्रामध्ये देखील बायो क्लिन्झरचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करता येतो. हे द्रावण सेंद्रिय खत म्हणून वापरता येतं कारण त्यामध्ये खनिज घटक आणि सूक्ष्म जीव असतात. तसंच याचा वापर नैसर्गिक कीटकनाशक म्हणूनही करता येतो, त्यामुळे रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर कमी होतो आणि मातीची सुपीकता टिकून राहते. शाश्वत शेतीसाठी बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त ठरतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये बायो क्लिन्झरचा वापर सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. औद्योगिक सांडपाण्यामध्ये विविध सेंद्रिय आणि अजैविक प्रदूषक असतात. बायो क्लिन्झर मधील एन्झाइम्स आणि सूक्ष्मजीव या प्रदूषकांचं विघटन करून पाणी शुद्ध करण्यास मदत करतात, त्यामुळे जल प्रदूषण कमी होतं आणि पाण्याचा पुनर्वापर करता येतो. दुर्गंधी नियंत्रणासाठी देखील बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे. कचरा

0: घाटाचे ढिगारे, नाले, शौचालय या ठिकाणी निर्माण होणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी याचा वापर करता येतो. यामध्ये असलेले ऍसिटिक ऍसिड आणि इतर सेंद्रिय घटक दुर्गंधी निर्माण करणाऱ्या सूक्ष्म जीवांवर नियंत्रण ठेवतात. बायो क्लिन्झरचा वापर सार्वजनिक स्वच्छता मोहिमांमध्ये देखील करता येतो. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आणि सार्वजनिक ठिकाणी याचा वापर केल्यास स्वच्छता राखणं सोपं होतं आणि पर्यावरण संरक्षणास हातभार लागतो. यामुळे समाजामध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होते. रासायनिक क्लीनर्सच्या तुलनेत बायो क्लिन्झरचे फायदे अधिक स्पष्टपणे दिसून येतात. रासायनिक क्लीनर्स तात्काळ परिणाम देतात, परंतु त्याचे दीर्घकालीन परिणाम हानिकारक असतात. ते पाण्यात मिसळल्यानंतर जलचर प्राण्यांवर परिणाम करतात आणि पर्यावरणात साचून राहतात. या उलट बायो क्लिन्झर पूर्णपणे जैव विघटनशील आहेत आणि पर्यावरणात सहज मिसळतात. बायो क्लिन्झरचा वापर केल्यानं शाश्वत विकासाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचललं जातं. शाश्वत विकास म्हणजे वर्तमान गरजा पूर्ण करताना भविष्यातील पिढ्यांच्या गरजांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणं. बायो क्लिन्झर या संकल्पनेत कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक बचत या तिन्ही गोष्टींचा समावेश आहे, त्यामुळे तो शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. सेंद्रिय कचऱ्याचा योग्य वापर करून उपयुक्त उत्पादन तयार करण्याची ही एक उत्कृष्ट पद्धत आहे. आजच्या काळात वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर उपाय शोधणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झरचा वापर हे त्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल आहे. शेवटी असं म्हणता येईल की बायो क्लिन्झर हा केवळ एक उत्पादन नसून तो एक विचार आहे. निसर्गाशी सुसंगत राहण्याचा, संसाधनांचा योग्य वापर करण्याचा आणि भविष्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा. त्यामुळे या संकल्पनेचा स्वीकार करून आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडूया. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर सकाळचे 6:56 आणि 31 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजच्या दिवशीच्या इतिहासातल्या घटना घडामोडींबद्दल आजच्या दिनविशेषातून. एकतीस मे 1910 साली दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळालं. 31 मे 1942 साली दुसरं महायुद्ध जपानी पाणबुड्यांनी सिडनी शहरावर हल्ल्यांचं सत्र सुरू केलं होतं. 31 मे 1952 साली संगीत नाटक अकादमीची स्थापना झाली. 31 मे 2022 साली ISSF नेमबाजी विश्वकप भारतीय महिला संघानं 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं होतं. 31 मे 1683 साली सेल्सियस थर्मामीटरचे शोध लावणारे जीन पियरे क्रिस्टीन यांचा जन्म झाला होता. 31 मे 1725 साली पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला होता. 31 मे 1910 साली बालसाहित्यकार विज्ञान कथाकार भास्कर रामचंद्र तथा भारा भागवत यांचा जन्म झाला होता. 31 मे 1910 साली वैद्यक शास्त्रातील पहिली महिला पदवीधर डॉक्टर एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचा

निधन झालं होतं. 31 मे 1994 साली बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामता प्रसाद यांचं निधन झालं होतं. 31 मे 2003 साली प्रतिभा संपन्न संगीतकार अनिल बिस्वास यांचं निधन झालं होतं. 31 मे 2022 साली सुप्रसिद्ध भारतीय गायक कृष्णकुमार कुन्नथ उर्फ के के यांचं निधन झालं होतं. श्रोतेहो, आज आहे जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन आणि आज साजरा होतोय वेब डिझायनर दिवस.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381।
2: लवकर करा यार, प्लीज लवकर करा।
3: आणखीन एखादी मॅच आहे का?
2: असंच काहीतरी आहे यार, बँकेत जायचंय आजोबांना घेऊन।
3: हो यार, तसंही वय वाढल्यावर रनर तर लागतोच ना,
4: पण बँकिंग मध्ये नाही।
5: तसंही आरबीआय म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी। जर तुम्ही 70 पेक्षा जास्त वयाचे आहात, डिफरंटली एबल्ड आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत, तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन, ते देखील वाजवी दरांवर।
4: सिनियर सर्वात आधी, आरबीआय म्हणते जाणकार बना, सतर्क राहा।
6: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं? पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला, त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया। हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून

0: कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
1: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
2: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई, चांद बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
0: कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची क्षमेन तहान. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावतीतर्फे.

तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ऍप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 7:07 होत आहेत. सुरुवातीला काही संदेश आणि त्यानंतर सकाळी ठीक 7:10 आकाशवाणी पुणे केंद्राहून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून थोड्याच वेळात सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: त्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
2: अहो घरात घालायचे कपडे वेगळे बाहेर घालायचे वेगळे रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हात न्याय नको.
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
5: ऑल इंडिया रेडिओ वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
6: काठीनं घोंगड घेऊन द्या की र मला बिजत्र येऊन द्या की काठीनं घोंगड घेऊन द्या.
7: अरे शिरप्या तुझा आवाज कवा धरणार इतका सुधारला रे.
8: अरे गणप्या यो आवाज माझा ना माझ्या खिशातल्या रेडिओचा.
7: रेडू आणि खिशा
8: होय की. अरे जग सुधारत चाललं बाबा. खिशातला रेडिओ मी भेटायला लागल्यात आजकाल.
7: असं म्हणतोस
8: तर काय यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना. गाणी बी ऐकायची माहिती बी व्हायची आणि काम बी निपटायचं.
7: मजा आहे
8: म्हणजे आजशी रेडिओ गत
7: म्हणजे अगदी टाइमशीरच म्हण ना.
6: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की र मला बी जत्र.

0: श्रोते हो, सकाळचे ठीक 7:10 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.
1: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज, लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 22 वर. भिवंडीतील कारखान्याचे धागेदोरे हाती. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आणि आयपीएलमध्ये अहमदाबाद इथं आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदासाठी लढत. आता सविस्तर बातम्या. भारतीय सशस्त्र दलं सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्करी कारवाईची गरज भासली तर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल केलं. पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे NDAच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्ससह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या समारंभाला संबोधित करताना जनरल द्विवेदी बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत कोणत्याही चिथावणीला अचूक आणि दृढनिश्चयानं प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. देशासमोरील नव्या सुरक्षिततेच्या आव्हानांना कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा याचा आदर्श ऑपरेशन सिंदूरनं प्रस्थापित केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना व्यावसायिकता, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेचे सर्वोच्च मापदंड कायम राखण्याचं आवाहन केलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान हे काल निवृत्त झाले. दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून त्यांच्या गौरवशाली कार्यकाळाची काल सांगता झाली. यावेळी तीनही दलांकडून गार्ड ऑफ ऑनर स्वीकारून सेवेतून निवृत्त होणं ही अभिमानाची आणि सन्मानाची बाब असल्याचं चौहान यांनी

0: सपूत केलं. काल 4 दशकांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेच्या काळात त्यांना परम विशिष्ट सेवा पदक अतिविशिष्ट सेवा पदकांसारख्या सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेताना सरकार सकारात्मक असून 2 समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असं कोणतंही काम सरकार करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. काल या संदर्भात बोलताना ते म्हणाले,
1: सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे. सरकारने वारंवार निर्णय घेतलाय. प्रत्येक वेळी जेव्हा अडचण आली त्यावेळी सरकारने निर्णय घेतलेला आहे. आणि या संदर्भात मी एवढंच सांगेन की सरकारची भूमिका पारदर्शक आहे, सरकारची भूमिका सकारात्मक आहे आणि ती भूमिका आम्ही सातत्याने मांडतो आहे. आणि यापुढेही सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल आणि पुढेही आम्ही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतच राहू. फक्त हे निर्णय घेत असताना देशाचं संविधान, देशाचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी दिलेले निर्देश याचं मात्र पालन करावं लागेल. त्या निर्देशांचा अवलंब न करता जर एखादा निर्णय घेतला तर त्यातनं केवळ प्रसिद्धी मिळेल पण तो निर्णय टिकणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही.
0: दरम्यान मराठा नेते मनोज जरांगे यांनी काल मध्यरात्री आपलं उपोषण स्थगित केलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सविस्तर आणि सकारात्मक चर्चेनंतर जरांगे यांनी हा निर्णय घेतला. सातारा गॅझेटच्या आधारे निर्णय करण्यासाठी सरकारला 1 महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत हे उपोषण स्थगित करण्यात आलं. नागपूरमधील भांडेवाडी परिसरातील देशातल्या पहिल्या एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून 1200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून प्रतिदिन 28 टन वायूची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. खासगी भागीदारीतून हा प्रकल्प उभारण्यात आला असून केवा सुसबडे या आंतरराष्ट्रीय उद्योग समूहाच्या सहकार्यानं हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच इतर मान्यवर व्यक्तींसह संबंधित अधिकारीही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बातच्या 134व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता याचे थेट प्रसारण होईल. आकाशवाणी, दूरदर्शनची सर्व केंद्र आणि यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरून मन की बात ऐकता येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांची संख्या 22 वर पोहोचली असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरणी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं असून त्यामध्ये 9 पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि 13 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास आता CID अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाचा संबंध भिवंडीतील एका कंपनीशी असल्याचं उघड झालं आहे. या विषारी दारूसाठी वापरण्यात आलेलं मिथेनॉल भिवंडीतील रेक्स इंटरनॅशनल कंपनीतून पुरवण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील या कंपनीवर काल अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकत धडक कारवाई केली. प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत मिथेनॉलचा अंदाजे 6000 किलो साठी साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची अथवा त्याच्या खरेदी विक्रीची कोणतीही अधिकृत नोंद आणि व्यवहारांचा तपशील कंपनीत उपलब्ध नाही. जून महिन्याच्या 25 तारखेपासून राज्यभरात नशामुक्त महाराष्ट्र अभियान राबवण्यात येणार असून सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक काल दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. बैठकीत मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्यासह 160 मान्यवर उपस्थित होते. नागरिकांना दर्जेदार आणि पोषक खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबई जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं 5 ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 1 लाखाहून अधिक किमतीचा संशयास्पद अन्न पदार्थांचा साठा जप्त केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्य आयुक्त ज्ञानेश्वर तांबोळी यांनी काल दिली. केंद्र सरकारनं पुढील 5 महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापर्यंत कापसाच्या आयातीवरील सीमाशुल्क माफ केलं.

है। वस्त्रोद्योग मंत्रालयाने या संदर्भात एक अधिसूचना जारी केली असून उद्यापासून तत्काळ ही माफी लागू होणार आहे। देशातल्या वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी आणि कापूस उत्पादक शेतकरी कापूस मूल्य साखळीचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचं अधिसूचनेत नमूद केलं आहे। हंगामा व्यतिरिक्त लागू होणाऱ्या या माफीमुळे वस्त्रोद्योगासाठी कापसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गटासाठी आगळीवेगळी फार्मर ग्रुप लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। ही स्पर्धा 10 जून ते 10 ऑगस्ट या 2 महिन्यांच्या कालावधीत पार पडणार आहे। मृदा आणि बीज व्यवस्थापन, पीक पद्धती आणि शेती तंत्रज्ञान, जैविक खाते आणि कीड रोग व्यवस्थापन, क्षमता बांधणी, प्रसार आणि तंत्रज्ञान वापर हे 4 टप्पे यामध्ये असतील। सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली। जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियाच्या जोडीचा त्यांनी 21-19, 21-18 अशा गुणांनी काल पराभव केला। उपांत्य फेरीचा दुसरा सामना इंडोनेशिया आणि चीन यांच्यात होणार असून या सामन्यातील विजेत्याशी भारतीय जोडीचा सामना होणार आहे। भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला जपानच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला। आयपीएल क्रिकेटमध्ये आज संध्याकाळी अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या दरम्यान विजेतेपदाची लढत होणार आहे। गुजरातनं राजस्थान रॉयल्सवर शुक्रवारी मात केली होती। भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची केरळ आणि तमिळनाडूच्या काही भागात पुढे वाटचाल सुरू होण्याची शक्यता आहे। मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। हवामान, येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी गारा पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज, लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींचं प्रतिपादन। मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित। पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 22 वर। भिवंडीतील कारखान्याचे धागेदोरे हाती। सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत। आणि आयपीएलमध्ये अहमदाबाद इथं आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदासाठी लढत। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: तेरे घर का पता है यार, ढूंढते ढूंढते परेशान हो गए.
4: तो कटिकाना है.
0: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
5: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
6: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
5: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
6: आजच संपर्क करा.

मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी केंद्र।

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 7:25 होत आहेत. आता अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही संस्था कोश, विश्वकोश, ज्ञानकोश याबाबत काम करते आणि मराठी विश्वकोश हे ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियाच्या धर्तीवर तयार झालेले आहेत. यांच्या नोंदी प्रकाशनाचं कार्य ही संस्था करते. मागील भागात डॉक्टर सरोज कुमार मिठारी सर यांच्याकडून आपण खंड 1 ते 5 यांची माहिती घेतली. आजच्या या भागात आपल्याकडे पल्लवी गायकवाड, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा या आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 याविषयी जाणून घेणार आहोत. गायकवाड मॅडम, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: सर्व श्रोत्यांना नमस्कार.

0: मॅडम, मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 हे कशा बाबत आहे, त्यांचा थोडक्यात परिचय आमच्या श्रोत्यांना आपण करून द्यावा.
1: जसं आपण यापूर्वी पण पाहिलं की मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्रहक आहे, त्यामुळे खंड 6 ते 10 या खंडांमध्ये देखील आपण सर्व विषयांना सामावून घेतलेलंच आहे.
0: बरोबर.
1: जवळजवळ 100 विषय तरी आपण मराठी विश्वकोशाद्वारे वाचकांसमोर ठेवत असतो. तर या ज्या खंड 6 ते 10 आहेत याची एक थोडक्यात माहिती मी देते. म्हणजे खंड 6 आहे तो चेन सर एन्स्ट बोरिस ते डोळा या नोंदीपर्यंत आहे, तो 1977 ला प्रकाशित झालाय आणि याच्यामध्ये 1141 नोंदी आहेत. खंड 7 हा आहे ड्युईस बर्ग भूगोलाची नोंद आहे, तिथून ते धरणगाव हे देखील भूगोलाचीच नोंद आहे, इथपर्यंत हा खंड पूर्ण केलेला आहे, तो 1977 ला प्रकाशित झाला आहे आणि याच्यामध्ये 897 नोंदी घेतलेल्या आहेत. खंड 8 हा आहे धरणे व बंधारे तिथपासून ते नॉकशॉट पर्यंत, याच्यामध्ये 773 नोंदी असून हा 1979 ला प्रकाशित झालाय. खंड 9 मध्ये आपण पौन चेरियू अपभ्रंश भाषा साहित्याची ही नोंद आहे, तिथून ते पहलवी साहित्य आशियाई भाषा साहित्याची नोंद आहे, इथपर्यंत तो खंड पूर्ण केला आहे. हा 1980 ला प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 899 नोंदी समाविष्ट आहेत. आणि खंड 10 आहे तो पैकारा ते बंदरे स्थापत्य अभियांत्रिकीची नोंद आहे बंदरे, तर हा खंड आहे तो 1981 ला प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 798 नोंदी आहेत. तर हे जे 6 ते 10 खंड आहेत हे सर्व खंड आहेत ते आपले आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखालीच पूर्ण झालेले आहेत.
0: अच्छा, म्हणजे त्यावेळेला तर्कतीर्थ होते आणि स्वतः त्यांनी यावर देखरेख केलेली होती. मॅडम, आता हे जे खंड 6 ते 10 आहेत तर यांच्यात महत्वपूर्ण अशा कोणत्या नोंदी आहे, म्हणजे आपल्या वाचकांना जर अगदी त्याला भेट द्यायची असेल आणि ती माहिती घ्यायची असेल विश्वकोशाच्या या खंडांविषयी, तर याच्यातल्या महत्वाच्या नोंदी कोणत्या आहेत?
1: आता आपण ओळीनं पाहायला गेलो तर खंड 6 मध्ये जसं मगाशी म्हणलं की चेन सन अन्स बोरिस पासून नोंद सुरू होतात, याच्यामध्ये विज्ञान विषयाच्या 462 आणि मानव्य विषयाच्या 679 नोंदी आहेत. याच्यामध्ये छंदोरचना ही एक अत्यंत सुंदर नोंद आहे. छंदोरचना म्हणजे पद्यरचना आहे. हल्ली आपण अभ्यासक्रमातही पाहतो की मुलांना पहिलीपासूनच कविता करण्याचा छंद लागलेला असतो, तर तो कुठेतरी शास्त्रीय पद्धत त्याला मिळावी यासाठी आपण ह्या नोंदीकडे नक्की पाहू शकतो. या नोंदीमध्ये आहे ते आपण वैदिक छंदोरचनापासून ते इंग्रजी छंदोरचना इथपर्यंत उपशीर्षकाद्वारे ही नोंद पूर्ण केलेली आहे. त्यामध्ये संस्कृत प्राकृत अपभ्रंश आहे किंवा मराठी छंदोरचना आहे या संदर्भातली माहिती देखील आपण त्या त्या ठिकाणी त्यातील पद्यरचना कशा प्रकारे असते जसं अलंकार आहेत वगैरे याबद्दलची माहिती देखील त्या नोंदीमध्ये घेतली आहे. एकूण जवळजवळ 11 पृष्ठांची ही नोंद केलेली आहे. त्याचबरोबर छोडो भारत आंदोलन ज्याविषयी आपल्याला शालेय पुस्तकात देखील धडे आहेत, तर ही माहितीसाठी अधिक माहिती मिळावी या विषयासाठी तर त्यासाठी आपण हा खंड रेफर करू शकतो. छोडो भारत आंदोलनाविषयी आपल्याला तिथे अधिक माहिती मिळू शकते. पुन्हा आता आपण पाहतोय की जलसंधारणाबद्दल आपण फारच अवेअर झालेलो आहोत, कारण पाण्याचं जे संकट आपल्यावर येत आहे त्यानुसार, तर या खंडामध्ये आपल्याला जलसंधारण म्हणजे उपलब्ध जलसंपत्तीचं संरक्षण कसं करावं, त्याचं संवर्धन कसं करावं आणि उपयुक्तता पूर्ण असं फायदेशीर व्यवस्थापन कसं केलं जावं याविषयीची माहिती आपल्याला जलसंधारण या नोंदीमध्ये पाहायला मिळते. हे झालं खंड 6 बद्दल.
0: खंड 7 मध्ये काय विशेष नोंदी आहेत?
1: माझ्या आवडीची नोंद म्हणाल तर खंड 7 मध्ये तटबंदी ही युद्धशास्त्रातली एक नोंद आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन तटबंदी कशी केली गेली होती इथपासून ते आधुनिक तटबंदीचे नमुने इथपर्यंत त्याच्यामध्ये माहिती कव्हर करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळजवळ 1977 ला हा खंड प्रकाशित झाला होता पण तरी देखील त्यामध्ये माहिती अगदी अद्ययावत असल्याप्रमाणे आहे. आणि ही नोंद पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये विविध चित्रांची देखील दिलेली आहेत की तटबंदी कशा प्रकारे असते.
0: हो, कारण आधुनिक मुलांना ते कळलं पाहिजे,
1: त्यामुळे त्यामध्ये आपण चित्र घेतलेलं आहेत, आकृत्या काढलेल्या आहेत, त्यावेळेसची जे काही नकाशे होते ते देखील आपण त्या नोंदीमध्ये घेऊन पूर्ण केलेले आहेत. फिलग्री वर्क म्हणून एक नोंद आहे जी तारकामाची आहे, उपयुक्त कलासाठी आहे, तर त्या नोंदीचा सुद्धा आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे या खंडामध्ये. पुन्हा बऱ्याच जणांना धर्माविषयी फार असतं की अगदी छोट्यातल्या छोट्यांची पण माहिती मिळावी अशी बऱ्याच जणांची इच्छा असते. मग त्यामध्ये ज्याला आपण देवळांचा कारागीर म्हणतो, ज्याने इंद्राचं वज्र तयार केलं किंवा बृहस्पतीसाठी ज्याने लोखंडाची कुऱ्हाड तयार केली असा त्वष्टा नावाचा जो एक कारागीर आहे त्याची देखील नोंद आपण या खंडात घेतलेली आहे जी धर्माच्या अनुषंगाने घेण्यात आलेली आहे.
0: मॅडम, आता तुम्ही 7व्या खंडाचं सांगितलं, असंच 8व्या खंडामध्ये कोणत्या विशेष अशा नोंदी आहेत?
1: 8व्या खंडातील सर्वात महत्वपूर्ण नोंद म्हणजे नोबेल पारितोषिक. तर ही नोबेल पारितोषिक नोंद आहे ती अर्थशास्त्राच्या दृष्टीने असेल आणि यामध्ये नोबेल पारितोषिक कशी दिली जातात, म्हणजे नोबेल यांनी जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्र

0: त्यामध्ये या पारितोषिकासंदर्भात काही तरतुदी करून ठेवलेल्या होत्या, त्याची निवड कशी करण्यात यावी अशी उपशीर्षक आपण घेतलेली आहेत, आणि त्या पारितोषिकाचे स्वरूप, त्याची पात्रता काय असावी आणि हे पारितोषिक वितरण समारंभ कसा केला जावा, कुठे केला जावा, या संदर्भातील माहिती देखील आपण या नोंदीमध्ये घेतलेली आहे. आणि यामध्ये काय केलं, आपण 1901 पासून ते खंडाच्या प्रकाशनापर्यंत, म्हणजे 1977 हा खंड प्रकाशित झाला म्हणून तोपर्यंत त्या शास्त्रज्ञाचे नाव, त्याला जेव्हा पारितोषिक मिळाले तेव्हाचं वर्ष, तो कोणत्या देशाचा आहे तर देशाचं नाव, आणि त्याने जे काही कार्य केले आहे, त्याला कोणत्या कार्यासाठी पारितोषिक मिळालेले आहे, नोबेल पारितोषिक, असे मुद्दे घेऊन आपण एक टेबल तयार केलेला आहे. आणि 1901 ते 1977 प्रत्येक शास्त्रज्ञाचं नाव, त्याचे कार्य, त्याला मिळालेलं पारितोषिकेचं वर्ष, हे सगळं आपण एका दृष्टिक्षेपात बसतात त्या टेबलमुळे. जसं उदाहरण पाहिलं तर 1901 मध्ये विल्यम रॉन्टगेन यांना, जर्मनीचे आहेत, त्यांना भौतिकी विषयासाठी क्ष किरणांचा शोध याकरिता नोबेल पारितोषिक मिळालेले होते. त्यामुळे ही एक नोंद अत्यंत सुंदर आहे. त्यानंतर नभोनाट्य हे नोंद देखील आपल्याला या खंडामध्ये पाहायला मिळेल की रेडिओवरून प्रकाशित केला जाणारा जो एक नाट्य प्रकार आहे नभोनाट्य, तर ती नोंद देखील आपल्याला या 8व्या खंडामध्ये पाहायला मिळू शकते.
1: अच्छा, आणि 9व्या खंडातल्या महत्वपूर्ण नोंदी कोणत्या आहेत?
0: 9व्या खंडामध्ये एक मानसशास्त्राची नोंद आहे, परपीडन व स्वपीडन विकृती म्हणून. बऱ्याचदा कसं होतं, असं जेव्हा आपण बाहेर वाचन करायला जातो तेव्हा ते तितकंसं व्यवस्थित वाटत नाही, म्हणजे शब्द बऱ्याचदा मुलांनी वाचावेत की नाही इथपर्यंत आपण विचार केला जातो, पण जेव्हा मराठी विश्वकोशामध्ये वाचक वाचनासाठी येतो तेव्हा तिथे वाचकाच्या सर्व वर्ग लक्षात घेऊन नोंद लिहिलेली असते, म्हणजे कुठेही अश्लीलता वाटणार नाही अशा प्रकारे त्या नोंदीतील सर्व शब्द शास्त्रीय पद्धतीने घेऊन ती जी संकल्पना आहे मानसशास्त्रातील ती अगदी पूर्ण केलेली आहे लेखकाने. त्यामुळे परपीडन व स्वपीडन विकृती अशी एक मानसशास्त्राची नोंद आपण त्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर पतंग आहे, वनस्पती शास्त्राची आहे. पौन पेरुई अपभ्रंश भाषा साहित्याची नोंद आहे, ती देखील नोंद आपण 9व्या खंडामध्ये पूर्ण केलेली आहे.
1: शेवटचा 10वा खंड,
0: 10वा खंड याच्यामध्ये आपण पोवाडा मराठी भाषा साहित्यातली नोंद आहे. त्यानंतर या खंडामध्ये प्रामुख्याने प्राणी विज्ञानाच्या नोंदी अतिशय आलेल्या आहेत, म्हणजे प्राणी सृष्टी आहे, त्यांचे संघ आहेत, प्राणी वर्ग आहेत, त्यांचं संचलन, स्थलांतरण, सामाजिक जीवन याविषयीची सर्व माहिती आपण याच्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर प्रोबिट विश्लेषण हे जे एक प्रामुख्याने जीवविज्ञानातील संशोधनाचा वापरण्यात येणारा एक प्रकार आहे, सांख्यिकीय पद्धत आहे, जीवविज्ञानातील संशोधनात ही जास्त प्रमाणात वापरण्यात येते, त्याविषयीची माहिती देखील आपण या नोंदीमध्ये पूर्ण केलेली आहे. त्यानंतर ज्योतिषशास्त्र ती नोंद आहे. पशुवैद्यका संदर्भातल्या नोंदी आहेत, म्हणजे आता बऱ्याचदा आपण बघतो की ब्लॅक क्वार्टर असा एक आजार आहे फऱ्या रोग म्हणून, तर त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत, काय प्रतिबंध केले पाहिजेत, रोग निदान म्हणजे नक्की झालं आहे ते लक्षणांपासून ते त्याच्यावर होणाऱ्या प्रतिबंधापर्यंत, उपायांपर्यंत या नोंदीमध्ये आपण माहिती दिलेली आहे.
1: मॅडम, हे 6 ते 10 खंडातल्या महत्वपूर्ण नोंदींविषयी आता तुम्ही सांगितलं, परंतु आता या खंडांचं वाचन आपण जेव्हा करतो आणि इतका त्याचा आवाका मोठा आहे, तर मग हे वाचन करताना आपल्याला काय लक्षात मुद्दे घेऊन ते वाचन करणं अपेक्षित असतं?
0: बऱ्याचदा आपण एखादी नोंद वाचत असतो त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या नोंदीची पण क्युरियोसिटी असते की हे पण मला तिथे वाचायला मिळेल का. जसं आता प्रभात फिल्म कंपनी ही एक नोंद आहे, चित्रपट सृष्टीची आहे, जेव्हा आपण ही नोंद वाचत असतो तेव्हा अनेक नाटककार आहेत वगैरे त्यांची माहिती आपल्याला यात मिळेल का, तर ती आपल्याला तिथेच कळते, म्हणजे एक प्रकारे हायपर लिंकिंग आपण म्हणतो, तर ते तिथे कव्हर केलं जातं. म्हणजे मास्तर कृष्णराव जेव्हा आपण वाचत असतो तिथे पोकळबाणाने तिथे दाखवलं जातं की मास्तर कृष्णराव, म्हणजे मला तिथे लक्षात येतं की ही देखील नोंद याच्यामध्ये आहे, की मला ही नोंद देखील कुठेतरी वाचायला मराठी विश्वकोशामध्ये कुठेतरी वाचायला मिळणार आहे, किंवा अनंत काणेकर असतील त्यांची नोंद देखील तसंच होणार आहे. बऱ्याचदा कसं होतं की एकच शब्द असतो परंतु वेगवेगळ्या अर्थाने घेतलेला असतो. जसं पतंग, आता पतंग म्हणलं की डोळ्यासमोर पहिल्यांदा ते खेळण्यातला पतंग असतो, उडवणारा तो येतो
1: आकाशात उडतो,
0: पुन्हा पतंग जे आहे ते कीटक पण आहे आणि पतंग नावाचा एक वनस्पती पण आहे. तर त्यावेळेस कसं होतं की ते नोंदी आपण घेत असताना पतंग 1, पतंग 2, पतंग 3 अशा प्रकारे ह्या नोंदी आपण घेत असतो. मग पतंग 1 म्हणजे जेव्हा जी नोंद सर्वप्रथम आपल्याला लक्षात येते की पतंग म्हणलं की खेळातला, मग खेळ व मनोरंजन असा त्याच्या पुढे विषय दिला जातो. त्यानंतर पतंग 2 कीटक विज्ञानातील नोंद येते, पतंग 3 आहे ते वनस्पती विज्ञान, आणि मग जपान वुड ट्री म्हणजे वनस्पती विज्ञानातली नोंद आहे. अशा प्रकारे आपण जर का एकाच नावाने आलं तर त्याच्या पुढे 1, 2, 3 असे आकडे देऊन त्या सर्व नोंदी त्याच्यामध्ये घेत असतो.
1: हा, म्हणजे सर्वंकष माहिती आपल्याला मिळते, किंवा मराठी भाषेशी जे संबंधित नाही किंवा आहेत त्यांनाही ती सखोल मिळते, प्राथमिक माहिती पण मिळते, आणि त्यांनी जर

0: ह्या आपल्या विश्वकोशाच्या वेबसाईटला भेट दिली तर त्या व्यक्तीला सगळी माहिती आपल्या या मराठी विश्वकोशाच्या खंडांमधून प्राप्त होईल. तर श्रोत्यांनी नक्कीच त्या साईटला तुमच्या भेट द्यायला.
1: मराठी विश्वकोशाचे 21 खंड प्रकाशित आहेतच, परंतु आपले हे सर्व खंड आपल्या साईटवर मराठी विश्वकोश .org.in या साईटवर देखील आपल्याला विनामूल्य आकार विल्ले देखील पाहायला मिळतील, किंवा आपण एखाद्या नोंदीचं नाव तिथे सर्च मध्ये टाकलं तर तशी देखील ती नोंद आपल्याला उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे मी श्रोत्यांना, महाराष्ट्रातील सर्व तज्ञांना विशेष करून विनंती करेन की आपण नोंदी एकदा तरी वाचाव्यात. आपल्या विषयातील विषयाप्रमाणे त्या नोंदींमध्ये जर काही अद्ययावती करण्याची आवश्यकता असेल तर आपण नक्की आम्हाला संपर्क साधावा. आमच्या तज्ज्ञ मंडळाकडून त्याच्यावर विचारविनिमय होऊन त्या माहितीचा अंतर्भाव करण्यात येईल. आता सध्या पहिल्या खंडाचं काम सुरूच आहे अद्ययावतीकरणाचं, तर मी श्रोत्यांना नक्कीच अशी विनंती करेन की त्यांनी एकदा तरी वाचून आपली मतं कळवावीत.
0: आज मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 याविषयी माहिती देण्यासाठी पल्लवी गायकवाड, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आल्या होत्या आणि त्यांनी आपल्याला अतिशय रंजकपणे ही माहिती दिली. मॅडम, आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. आपल्या मताचा नक्कीच आम्ही आदर करू. आपण कृपया या ईमेलवर आमच्याशी संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: lagi.
1: Aku ingin lagi.
0: Abijak Marathi.
1: Aku ingin lagi.
2: Abijak. श्रोते हो, आताच आपण अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 7:41 आणि 21 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
3: लवकर करा यार, प्लीज लवकर करा.
4: आणखीन एखादी मॅच आहे का?
3: असंच काहीतरी आहे यार, बँकेत जायचंय आजोबांना घेऊन.
4: हो यार, तसंही वय वाढल्यावर रनर तर लागतोच ना.
5: पण बँकिंग मध्ये नाही,
6: तसंही RBI म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी. जर तुम्ही 70 पेक्षा जास्त वयाचे आहात, डिफरंटली एबल्ड आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत, तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन, ते देखील वाजवी दरांवर.
5: सिनियर सर्वात आधी, RBI म्हणते जाणकार बना, सतर्क राहा.
7: हॅलो राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
8: पुन्हा
7: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
8: 10 लाख द्या, वाचाल.
9: सर एवढे कुठून आणणार?
7: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
9: सर 2 लाख
10: काय झालं बाबा?
9: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
8: अरे
9: ठेवला
10: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
9: फ्रॉड?
10: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
9: तर पैसे गमवाल.
11: RBI सांगते
12: जाणकार बना, सतर्क राहा.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता प्रसारित करीत आहोत मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आहे पद्मजा फेणानी जुगळेकर यांच्या स्वरातलं. यशवंत देव यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध सुद्धा केलेला आहे यशवंत देव यांनी.

किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करत, लवकर आराम देत, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381

श्रोते, आताच आपण देवकी पंडित आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मयूर देवल यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं विक्रम पेंढारकर यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी सुगम संगीताचा आनंद. आता यानंतरचं जे गीत आहे ते आपल्या रेडिओ सेटवर येत आहे. संदीप खरे यांची ही गीतरचना आहे. मिथिलेश पाटणकर यांच्या संगीत संयोजनात ही रचना गायली आहे सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी.

0: सांग सख्यारे, सांग सख्यारे, अजून का डोळ्यातून तिच्या झुलते अंबर? सांग सख्यारे, अजून का डोळ्यातून तिच्या झुलते अंबर? सांग, अजूनही निजे भोवती तिच्या रातराणीचे अस्तर?
1: सांग, अजूनही तशीच का ती आसमानीच्या निळाई परी?
0: सांग सख्यारे, आहे का ती अजून तैशीच गर्द राई परी?
1: फुले स्पर्शता येते कारे अजून बोटांमधून?

0: अजून काती जाळत जाते, अजून काती जाळत जाते, रान कोवळे जणू मणव्या परी।
1: सांग सख्या रे आहे का ती अजून तैशीच गर्द राई परी।
0: सांग जशी ती मिटली होती जरा स्पर्शता लाजाळ उपरी, सांग जशी ती मिटली होती जरा स्पर्शता लाजाळ उपरी, आणि क उमटून गेली होती लाली अवघ्या तारुण्यावरी।
1: तिने ठेवला आहे कारे जपून क्षण तो मोर पिसा परी।
0: सांग सख्यारे आहे का ती अजून तैशीच गर्द राई परी।
1: आता बोलणे आणि वागणे यातील

0: थर थर।
1: सांग तिला मी आठवतो का, सांग तिला मी आठवतो का, तिजवर रचलेल्या कवितेपरी।
0: सांग सख्या रे
1: आहे
0: खाती
1: अजून
0: तैशीच गर्दराई।
2: रसिको आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी सुगम संगीताचा कार्यक्रमात। आता शेवटी ऐका साधना सरगम यांच्या स्वरात नीला सत्यनारायण यांची गीतरचना। या रचनेला संगीतबद्ध केलंय नीला आकाश यांनी।

संगीतासोबतच आजचा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 8 वाजता आहेत. आता अनुक्रमे समाचार प्रभात, नंतर 8:15 मॉर्निंग न्यूज, सकाळी 8:30 असतील मराठी राष्ट्रीय बातम्या, आणि त्यानंतर सकाळी 8:40 असेल तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. हा कार्यक्रम आणि मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील आणि हिंदी समाचार आणि अंग्रेजी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. तेव्हा आता सुरुवातीला ऐकूयात समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: watch on radicalization centers on border. Newspapers report U.S. Defense Secretary Pete Hegseth describes India as a critical anchor in Indo-Pacific region. Financial Express headlines, India helps maintain balance of power, while the Sunday Express says no China hegemony. Hegseth flags co-production of Javelin anti-tank missile with India. The Tribune informs Vinesh fails to make Asian Games cut, promises to return to the mat. Economic Times says EV sales in fast lane, but Motor Town treads the middle path. Less than half of new launches likely to be electric, as car makers unsure of transition best with multi-powertrain portfolio. Times of India cites Google fined for misdirecting searches to rivals' products. And finally, Times of India in a photo caption, Dhool Andar sweeps Rajasthan. Reports on the massive dust storm that barreled through several parts of Rajasthan, plunging several towns into darkness around 2 p.m. And with that, it's back to you, Shagun.
1: Thank you, Tanvi. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to share his thoughts in Mann Ki Baat program on Akashwani at 11 a.m. today. Defense Minister Rajnath Singh says Indian Navy forced Pakistan Navy to remain confined to its ports during Operation Sindoor. Myanmar's President U Min Aung Hlaing arrives in New Delhi on a five-day visit to India, offers prayers at Mahabodhi Temple in Gaya. Centre notifies levies on exports of petrol, diesel and aviation turbine fuel for fortnight beginning tomorrow. IMD forecasts heavy rainfall over Kerala, Mahi, Tamil Nadu, Puducherry and Karaikal till Wednesday. And in cricket, Gujarat Titans to take on defending champions Royal Challengers Bengaluru in IPL 2026 final in Ahmedabad this evening. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करीत आहोत.
3: आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातमी देत आहे. ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जून पर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर, वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेच्या द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक सैराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. भारतीय सशस्त्र दल सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्करी कारवाईची गरज भासली तर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल केलं. पुण्यातील एनडीए राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनेच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या समारंभाला संबोधित करताना जनरल द्विवेदी बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत कोणत्याही चिथावणीला अचूक आणि दृढ निश्चयानं प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. देशासमोरील नव्या सुरक्षिततेच्या आव्हानांना कशा प्रकारे प्रतिसाद द्यावा याचा आदर्श ऑपरेशन सिंदूरनं प्रस्थापित केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना व्यवसाय कुशलता, नेतृत्व गुण आणि राष्ट्रसेवेचा सर्वोच्च मापदंड कायम राखण्याचं आवाहन त्यांनी केलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान काल सेवानिवृत्त झाले. दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून त्यांच्या गौरवशाली कार्यकाळाची काल सांगता झाली. तिन्ही दलांकडून मानवंदना स्वीकारून सेवेतून निवृत्त होणं ही अभिमानाची सन्मानाची बाब असल्याचं जनरल चौहान यांनी नमूद केलं. 4 दशकांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेच्या काळात त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदकांसारख्या सन्मानानं गौरवण्यात आलं. शेतीमधील खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जून पर्यंत देशव्यापी खेत बचाव अभियान राबवण्यात येणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री

सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत या अभियानाच्या तयारी संदर्भात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत सांगितलं. खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर, हवामानाशी संबंधित आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर योग्य सल्ला देणं, पंचायत स्तरावर सक्रिय सहभाग आणि विविध योजनांचे लाभ थेट गावापर्यंत पोहोचवणं या बाबींवर या अभियानात लक्ष केंद्रित असेल. भारतात वार्षिक अंदाजे 60 दशलक्ष मेट्रिक टन खतं वापरली जातात. यामुळे भारत हा जागतिक स्तरावर खतांचा दुसरा सर्वात मोठा उपभोक्ता आणि तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. यापैकी 500 LMT पेक्षा अधिक खतांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर केलं जातं आणि उर्वरित गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते. या अभियानात सहभागी होणाऱ्या सर्व संस्थांसाठी कृषी विज्ञान केंद्रांना मुख्य समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका देण्यात आली आहे. 1600 हून अधिक पथकं तयार करण्यात आली आहेत. तसंच खतांचा वापर प्रमाणापेक्षा अधिक करणाऱ्या 100 जिल्ह्यांसाठी 500 विशेष पथकं गठीत करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून मन की बातच्या 134व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता याचं थेट प्रसारण होईल. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेचा सामना करत असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर राहिली आहे. वित्त मंत्रालयाच्या 2026 मासिक आर्थिक आढाव्यानुसार देशाची परकीय चलन गंगाजळी समाधानकारक पातळीवर कायम आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, कठोर होत चाललेली आर्थिक परिस्थिती आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मंदावलेली वाढीची गती यामुळे जागतिक वातावरण अधिकच आव्हानात्मक बनलं असल्याचं आणि या बाबी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल ठरू शकतात असं या अहवालात नमूद केलं आहे. पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील उलाढालीनं आपली मूळ गती कायम राखली असली तरी यावर्षी मार्च महिन्यात गाभा उद्योगांच्या निर्देशांकात 4.5% किरकोळ घट दिसून आली. किरकोळ महागाईच्या स्वरूपात मोजला जाणारा महागाईचा दबाव यावर्षी मार्चमध्ये 3.4% मर्यादित पातळीवर नियंत्रणात राहिला. आर्थिक व्यवस्थेतील उपलब्ध रोखीचं प्रमाण अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध असून बँक कर्जाच्या वाढीचा वेग स्थिर राहिला आहे. सरकारने 1 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीसाठी कापूस आयातीवरील सीमा शुल्क तात्पुरतं माफ केलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाने एका अधिसूचनेत सांगितलं की कापूस उत्पादक शेतकरी आणि संपूर्ण कापूस मूल्य साखळीचं हित अग्रस्थानी ठेवून हा निर्णय घेण्यात आला. कापसाच्या हंगामाव्यतिरिक्त या काळात लागू करण्यात आलेल्या या उपाययोजनेमुळे वस्त्रोद्योगासाठी कापसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल अशी अपेक्षा आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि युगांडामधील इबोलाच्या उद्रेकाला प्रतिसाद म्हणून प्रवासबंदी लादलेल्या किंवा सीमा बंद केलेल्या देशांना अशा उपाययोजनांवर पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे मदत कार्यात अडथळा येऊ शकतो असं ते म्हणाले. इबोला उद्रेकाचं केंद्र असलेल्या पूर्व कॉंगोमधील बुनिया इथं भेट दिल्यानंतर ते बोलत होते. कॉंगोमध्ये इबोलाची 906 संशयित प्रकरणं आणि 223 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. तर शेजारील युगांडामध्ये 9 बाधित रुग्ण आणि 1 मृत्यूची पुष्टी झाली आहे. या प्रादुर्भावामध्ये इबोलाच्या बुंदी बुग्यो प्रकाराचा समावेश असून त्यावर कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा उपचार उपलब्ध नाही. तंबाखूच्या वापराच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात येत आहे. यावर्षीची संकल्पना आकर्षणाचा बुरखा फाडणं, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा सामना करणं अशी आहे. तंबाखूच्या वापरामुळे दरवर्षी अंदाजे 80 लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो. यापैकी 70 लाखांहून अधिक मृत्यू थेट तंबाखूच्या वापरामुळे आणि अतिरिक्त 13 लाख मृत्यू अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या संपर्कामुळे होतात. भारतात तंबाखूच्या व्यसनामुळे दरवर्षी अंदाजे 13.5 लाख मृत्यू होतात. सौदी अरेबियामध्ये यावर्षी आयोजित खिताबहू मिस्क समारंभात भारताच्या हज मिशननं 2 प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले. यात्रेकरूंच्या सेवेतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी सौदीच्या हज मंत्रालयातर्फे दरवर्षी दिले जाणारे लब्बैतुम पुरस्कार भारतीय हज मिशनला सर्वोत्कृष्ट हज समन्वय आणि संवाद या श्रेणी अंतर्गत प्रदान करण्यात आले. यावर्षी अंदाजे 1

0: 75,000 भारतीय यात्रेकरूंनी हज यात्रा पूर्ण केली. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियाच्या जोडीचा त्यांनी 21-19 21-18 अशा गुणांनी पराभव केला. उपांत्य फेरीच्या भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला जपानच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. हिंदी पत्रकारितेची 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल नवी दिल्ली इथं पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ एक विशेष टपाल तिकीट आणि प्रथम दिन आवरण प्रकाशित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात सांगितलं की हिंदी पत्रकारितेचा 200वा सोहळा भारताची चेतना विचार आणि लोकजागृतीचा उत्सव आहे. केरळमधील 14 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा पिवळा बावटा जारी करण्यात आला आहे. पुढील 4 दिवसात संपूर्ण राज्यात अधूनमधून मुसळधार पाऊस आणि ताशी 40 किलोमीटर वेगापर्यंत वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जून पर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर, वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेची 200वी शताब्दी निमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंडच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करत आहोत समन्वित रूपक.
2: प्रसारित करीत आहोत जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वयित रूपक. तंबाखूची सवय तरी जीवनाचा अपव्यय. लेखन आणि निवेदन डॉक्टर दिलीप शिंदे. पात्र परिचय राहुल आत्राम. आई राजश्री मिरजकर. प्रशांत शंकर नरवाडे. संदीप दिनेश कवडे. निर्मिती सहाय्य मधुकर गजवारे. या कार्यक्रमाचे सादर करते राहुल आत्राम. ऐकूया तर समन्वयित रूपक. तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय.
3: नमस्कार श्रोतेहो, आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण अशा सवयीबद्दल बोलणार आहोत जी सुरुवातीला क्षणिक आनंद देते पण हळूहळू संपूर्ण आयुष्य पोखरून टाकते, ते म्हणजे तंबाखू सेवन. श्रोते हो, दरवर्षी 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून पाळला जातो. या दिवसाचा उद्देश केवळ जनजागृती करणे नाही तर प्रत्येकाला आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देणे हा आहे. तंबाखू, मग तो गुटखा असो, सिगारेट, बीडी किंवा मावा, शरीराला आतून पोखरून कमकुवत करतात. कर्करोग, हृदयरोग, श्वसनाचे आजार यासारख्या गंभीर समस्यांना निमंत्रण देणारे हे व्यसन अनेक कुटुंबांचे सुख हिरावून घेत आहे. आपल्या देशात दरवर्षी लाखो लोक तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. विशेषतः तरुण पिढी दिवसेंदिवस या व्यसनात अडकत आहे. त्यांना सावरायला हवंय.
4: अरे राहुल, तू पानटपरीवर काय करतोस? हा, मला वाटलंच तू पुडी खाण्यासाठी चालला असेल. थांब, आता मात्र आईकडे जावं लागेल.
5: अरे अरे, पुडी देणं पटकन, काय टाइमपास करतोय?
4: अरे राहुल, अरे कितीदा सांगितले तुला या पुड्या खाऊ नकोस, पण ऐकत नाहीस. तुला तंबाखू खाण्याचं आता व्यसनच लागलं बेट्या.
5: अरे तसं काही नाही यार, व्यसन वगैरे काही नाही, जस्ट एन्जॉयमेंट म्हणून खातोय.
4: अरे कसली मजा. अरे ही सवय व्यसनात बदलत आहे तुझ्या. या व्यसनाने कितीतरी जणांचे दररोज प्राण जात आहेत रे, आणि हे तुला व्यसन जडले आता. हे मित्रा, तू मान्य कर आणि हे तंबाखू खाणं सोड. बघ, तुझा खोकला किती वाढतोय आता, नक्कीच तू आजारी आहेस. बघ,

0: जाऊ दे, तू आता जास्त काय मला शिकू नको यार. चल चल आपण घरी जाऊया, मला ना थोडीशी बेचैनी वाटत आहे.
1: राहुल, अरे का खोकलतोयस तू?
2: काकू बघा ना, हा ऐकतच नाहीये हो.
1: काय रे, काय झालं?
2: काकू तुम्हाला कसं सांगू, अहो अहो हा तंबाखू खातोय.
1: होय प्रशांत, खरं सांगू का, हे माझ्या लक्षात आले बरं, पण याला विचारलं तर हा खात नाही म्हणतो आणि बाहेर जाऊन चोरून खातो. अरे एवढंच नाही रे, परवा तर ना तुला काय सांगू, मला याच्या खिशामध्ये सिगारेट सापडली बघ.
2: अरे बापरे, असं आहे? काकू याला आता दवाखान्यात न्यायला हवं बघा, याचा खोकला वाढतोय आणि तंबाखूमुळेच हा वाढतोय.
1: राहुल चल बरं, चल आपण.

0: बघा ना, हा ऐकतच नाहीये हो।
1: काय रे, काय झालं?
0: काकू तुम्हाला कसं सांगू, अहो अहो हा तंबाखू खातोय।
1: होय प्रशांत, खरं सांगू का, हे माझ्या लक्षात आले बरं, पण याला विचारलं तर हा खात नाही म्हणतो आणि बाहेर जाऊन चोरून खातो। अरे एवढंच नाही रे, परवा तर ना तुला काय सांगू, मला याच्या खिशामध्ये सिगारेट सापडली बघ।
0: अरे बापरे, असं आहे? काकू याला आता दवाखान्यात न्यायला हवं बघा, याचा खोकला वाढतोय आणि तंबाखूमुळेच हा वाढतोय।
1: राहुल चल बरं, चल आपण आता दवाखान्यातच जाऊया।
2: राहू दे ग, त्या प्रशांतचं काय ऐकू नकोस, काय काही होत नाही मला।
1: हा असं नाही ऐकायचं प्रशांत, तू असं कर बरं, फॅमिली डॉक्टरांना बोलव बरं।
0: हो काकू, लगेच बोलावतो।
3: राहुल हा जीभ आकर, थोडं खोकल। राहुल कधीपासून हे व्यसन जडलंय?
2: डॉक्टर साहेब असं काही मला ठामपणे सांगता नाही येणार बरं का?
3: अर्थात तू खूप दिवसापासून सेवन करतोस तर? खर तर मी फॅमिली डॉक्टर आहे। काकू तुम्ही असं करा, याला तज्ञाकडे घेऊन जा, तेच योग्य उपचार करतील आणि सल्लाही देतील।
1: हो हो डॉक्टर साहेब।
0: काकू परवाच मी नांदेड आकाशवाणी केंद्रावर एक कार्यक्रम ऐकला होता, त्या डॉक्टरांनी तंबाखूचे दुष्परिणाम या संदर्भात खूप छान माहिती सांगितली होती बघा, ती रेकॉर्डिंग सुद्धा मी करून घेतली, ऐकूयात का आपण?
1: हो ऐकू बरं ती रेकॉर्डिंग।
4: श्रोते हो नमस्कार, मी डॉक्टर मृत्युंजय महिंद्रकर, नांदेड येथे गेल्या 30 वर्षापासून छातीरोग तज्ज्ञ म्हणून रुग्णसेवा करत आहे। या 30 वर्षामध्ये मी जे रुग्ण पाहत असतो त्यामध्ये प्रामुख्याने छातीच्या संबंधित सगळ्या आजाराचे पेशंट असतात, त्यामध्ये दमा असो, COPD असो, फुफ्फुसाचे कॅन्सर असो किंवा घशाचे कॅन्सर, अन्नलिकेचे कॅन्सर किंवा जठराचे कॅन्सर, लिव्हर किडनीचे आणि इतर आतड्याचे कॅन्सर, या सर्व कॅन्सरच्या प्रकारामध्ये आणि या दम्याच्या लोकांमध्ये मला एक प्रामुख्याने कॉमन गोष्ट आढळली, ती म्हणजे तंबाखूचे सेवन। ते लोक एक तर तंबाखू सेवन म्हणजे खात होते किंवा बीडी किंवा सिगरेट ओढत होते। म्हणजे हे जे काय आजार आहेत, ज्या आजारामध्ये आजारी लोकांना सगळ्यात मुख्यतः व्यसन जे होतं ते कॉमनली तंबाखूचं होतं। आता तुम्ही म्हणता की साहेब तंबाखूचं व्यसन कसं म्हणता येते, दारूचं व्यसन म्हणता येते, नाही तसं नाही, तंबाखू सुद्धा एक व्यसनच आहे आणि तंबाखू नाही भेटलं तर लोकांना बिलकुल त्यांना कसल्या प्रकारचं काम सुचत नाही, त्यांचे डोकं काम करत नाही, त्यामुळे ही लोक सगळे त्याच्या व्यसनाधीन किंवा त्याच्या आहारी गेलेले आहे। आणि हे जो तंबाखूचं जो सेवन आहे किंवा धूम्रपान आहे हे स्लो पॉयझन आहे, या स्लो पॉयझनमुळं हळूहळू आपल्या शरीरामध्ये असे काही बदल घडतात की ज्या बदलांमुळं आपले रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तवाहिन्यामध्ये थर तयार होतात आणि या थरांमुळं कालांतराने हृदयाचा आजार किंवा हार्ट अटॅक किंवा मेंदूचा लकवा म्हणजे स्ट्रोक ही प्रकार सुद्धा घडतात, हायपर टेन्शन म्हणजे अतिरक्तदाब किंवा फुफ्फुसाचे आजार जसं दमा आहे, COPD आहे, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आहे, हे जे प्रकार आहेत हे सर्व प्रकार हे धूम्रपानानेच पेशंटला येतात। मग हा आजार समजा वेळीच जर आपण धूम्रपान सोडलं नाही तर त्या लोकांचे फुफ्फुसं कामातून जातात, अगदी थोडंफार दोन पावलं तरी चाललं तर त्यांना धाप लागते, दम लागते, ही धूम्रपान सतत चालू ठेवलं तर त्यांचं हृदयसुद्धा वीक होऊन जाते आणि मग पेशंटचे हृदयसुद्धा निकामी होत जाते। धूम्रपानामुळे किंवा तंबाखूच्या सेवनानं सगळ्या रक्तवाहिन्या हळूहळू जाम होतात आणि बर्जर्स डिसीज म्हणजे थ्रोम्बो अँजायटिस ऑब्लिटरस हा एक आजार त्यांना लागतो। या आजारामध्ये सगळ्या हातापायाच्या सगळ्या रक्तवाहिन्या ह्या जाम होतात आणि त्या ठिकाणी थर तयार होतो आणि या थरांमुळं त्या हातापायाच्या बोटांना वगैरे रक्तप्रवाह मिळत नाही आणि मग अशा ठिकाणी सगळे रक्तप्रवाह न मिळाल्यामुळे बोटो

0: काळे निळे पडणे किंवा पायच काळा निळा पडणे किंवा खूप सून पडणे आणि शेवटी कधी कधी सप्लाय न झाल्यामुळं ड्राय गँग्रीन होणे आणि मग कधी कधी बोटं तोडणे किंवा पाय पण तोडण्याची वेळ पेशंटच्या त्याला येऊ शकते. त्यामुळे ह्या जो तंबाखूचा प्रकार आहे हा खूप अत्यंत घातक आहे. मला असं वाटतं की आज नो टोबॅको डे निमित्त तुम्ही सर्व लोक आपापले जे काही जीवलग मित्र असतील किंवा घरातले नातेवाईक असतील किंवा आपल्या घरातले मेंबर असतील त्यांना तुम्ही आवर्जून त्यांच्याकडून तुम्ही शपथ घ्या आणि त्यांना सांगा की तंबाखू हा अत्यंत वाईट पदार्थ आहे, याच्यात आजपासून आपण सोडून देऊ. तुम्ही सर्व लोक त्यामध्ये त्यांना मदत करा, कारण तंबाखू सोडल्यावर एकाएकी पेशंटला खूप त्रास होतो. आम्हीच आमच्यासारखे जे डॉक्टर लोक आहेत आमच्या आम्ही त्यांना स्पेशल त्याचे टोबॅकोला रिप्लेसमेंट जे काय असतात ते तुम्हाला आम्ही व्यवस्थित सांगू शकतो, तुम्हाला आम्ही लिहून देऊ शकतो, जेणेकरून तंबाखू सोडणे सोपं जाईल. आणि तंबाखू सोडणे काहीच अवघड नाही आहे, फक्त मनाचा निर्धार पक्का करणं जरुरी आहे. तेव्हा मी सर्व श्रोत्यांना आणि सर्व माझ्या बंधू भगिनींना आवाहन करतो की आजपासून मी आणि माझे सगळे मित्र माझ्या घरचे मेंबर जे कोणी तंबाखू खात असतील किंवा पित असतील किंवा बिडी पित असतील सगळ्यांना मी पिऊ देणार नाही आणि त्यांना मी यापासून परावृत्त करेल आणि या भारताला तंबाखू मुक्त करून सुदृढ निरोगी भारत बलशाली भारत करू. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.
1: बघ राहुल, ऐकलंस ना? अरे तुझा चांगला जीव तू किती संकटात घालतोयस.
2: अहो अहो काकू, हे तंबाखूचं व्यसनच असं आहे की एकदा जडलं की सुटतच नाही बघा.
3: अरे तसं काही नाही, माणसाची इच्छा असेल ना तर अवघड काही नाही, एकदा त्याला परिणामांची जाणीव करून द्यायला हवी.
1: संदीप कधी आलास तू? संदीप, राहुलला ना मी सांगून सांगून थकले बाबा, तो काही ऐकत नाही माझ.
3: अहो काकू, अवघड काही नसते, माणसाला मृत्यू समोर दिसू लागला की तो काहीही करायला तयार होतो. काय रे राहुल, पटलंय ना माझ?
4: हो हो रे मित्रा, मला पण जगायचं आहे ना.
3: आता कसं म्हणजे तुला तंबाखू सोडायची? तर
4: हो आईने तुम्ही मित्रांनी सांगितल्यावर मी तंबाखू खायचं नाही असं अनेकदा ठरवलंय. पण
2: अरे पण कुठून आला आता मध्येच?
4: अरे मित्रा, तंबाखू नाही खाल्लं ना तर मला कसं बेचैनी होते, शारीरिक विधी पण होत नाही.
3: यासाठी आपण मार्गदर्शन घेऊयात, तज्ञांचा सल्ला मोलाचा ठरेल. आपण यासाठी डॉक्टरांकडे जाऊयात, तंबाखू कशी सोडायची हे ते व्यवस्थित सांगतील. डॉक्टर नमस्कार. आत येऊ. हा माझा मित्र राहुल, हा प्रशांत आणि ह्या राहुलची आई आहेत.
2: नमस्कार डॉक्टर साहेब.
5: नमस्कार.
3: खरे तर आमची समस्या आहे ती राहुल बद्दल. तू तंबाखू खातो आणि तलप म्हणून मध्ये मध्ये सिगरेटही फुंकतो, पण त्याला याचा आता त्रास व्हायला लागला आणि त्याची हे व्यसन सोडायची इच्छा पण आहे. प्लीज तुम्ही जरा मार्गदर्शन करा ना.
5: नमस्कार, मी डॉक्टर मोहित सोलापूरकर. मी एक मानसोपचार तज्ञ आहे. जसं की सर्वजण जाणतात की 31 मे हा दिवस नो टोबॅको डे म्हणजे जागतिक तंबाखू विरोध दिवस म्हणून ओळखला जातो. हजारो लोक वेगवेगळ्या दिवशी आता तंबाखू किंवा सिगारेटीला पूर्णपणे रामराम ठोकायचा असा संकल्प सोडतात. आमच्या क्लिनिकमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचा नेहमी एक कॉमन प्रश्न असतो की 10 सिगारेटी 20 सिगारेटी किंवा जो काही आकडा असेल तो आकडा हळूहळू कमी करत करत आणणं त्यांना जमत नाही आणि अचानक सिगारेटी बंद पाडल्यास, अचानक सेवन शून्यावर आणल्यास काही दुष्परिणाम होतील का काय अशी त्यांच्या मनात शंका असते, भीती असते. आमच्या परिभाषेत एक संज्ञा आहे, त्याला म्हणतात कोल्ड टर्की. म्हणजे कोणताही आकडा असो, कितीही सिगारेटी असो, त्या सिगारेटी एका झपाट्यात शून्यावर आणणं नेहमीच फायदेशीर असतं. शून्यावर व्यसन आणल्यास कुठल्याही प्रकारचा गंभीर किंवा सिरियस शारीरिक दुष्परिणाम होत नाही. किरकोळ काही लक्षणं दिसून येतात, ती शारीरिक आणि मानसिक पातळींवर असतात. अस्वस्थ वाटणं, हुरहुर वाटणं, चिडचिड होणं, कामामध्ये लक्ष न लागणं, सिगारेटीची तलप किंवा इच्छा खूप तीव्र होणं, झोप न लागणं, ही सारी लक्षणं आपल्याला दिसून येऊ शकतात. एक पहिला दिवस ते 3 आठवड्यापर्यंत ही लक्षणं दिसून येतात, पण एकदा का 2 ते 3 आठवडे उलटले

0: कि मग व्यसनांपासून माणूस मुक्त झाला असं आपण नक्कीच शिक्कामोर्तब करू शकतो. जेव्हा ही तलब खूप जास्त येते, जेव्हा खूपच जास्त अस्वस्थ वाटतं, तेव्हा आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो, याला आमच्याकडे 4 Ds चा फॉर्म्युला आहे. 4 D. पहिला डी आहे ड्रिंक वॉटर. सिगारेटची तलब असली तर कदाचित ती तहान असू शकते किंवा भूक असू शकते, पण ती जी तलब आहे ती तलब दूर करण्याकरता 2 मोठे ग्लास थंड पाणी हळूहळू पिणं किंवा बडी सोप किंवा तत्सम पदार्थ चघळणं, च्युईंगम चघळणं, हा एक त्याच्या मागचा एक साधा उपाय असू शकतो. दुसरा डी आहे डीप ब्रेथ. तलब खूप जास्त निर्माण होते तेव्हा लांब श्वास घेणं आणि हळूहळू सोडणं फायदेमंद असू शकतं. तिसरा डी आहे डिस्ट्रॅक्ट. जेव्हा सिगारेटीचे किंवा तंबाखूचे विचार मनात भंडावून सोडतात तेव्हा मन अशा काही गोष्टींमध्ये गुंतवायचं की ते विचार येण्यास थाराच उरणार नाही, म्हणजेच जितकं जास्त होईल तितकं जास्त प्रमाणात कार्यमग्न राहण्याचा प्रयत्न करायचा. आणि या उपरही जर ती इच्छा तो आवेग जर कंट्रोल करता आला नाही तर डिले नावाची एक टर्म आहे, म्हणजे एखाद्याची दररोज सिगारेटीची 6 वाजताची वेळ असेल तर ती 2 तासानं समोर ढकलायची 8 वाजेपर्यंत, आणि तेवढ्या वेळात त्या माणसाचा तो निश्चय नक्कीच अजून दृढ होण्यास मदत होते. या उपरही जर अस्वस्थ वाटणं, हुरहुर वाटणं, बेचैन वाटणं कमी नाही झालं तर मानसोपचार तज्ञांची तुम्ही भेट घेऊ शकता. अस्वस्थता बेचैनी कमी करण्यासाठी काही औषधं असतात, ती औषधं नक्कीच मदत करतात. पण कधी समजा एखादा आठवडा 0 सिगारेटीवर गेला आणि नंतर एखादी सिगारेट घेण्यात आली तर तो निश्चय ढळू न देता एका सिगारेटीवरच थांबणं आणि नंतर पुन्हा 0 येणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. बऱ्याचदा अशा रुग्णांमध्ये होतं काय की आपल्याच्यानं हे व्यसन सुटणं अशक्य आहे अशा भीतीनं किंवा अशा फ्रस्ट्रेशननं परत सिगारेटी भरभर जास्त प्रमाणात सेवन केल्या जातात आणि जो व्यसन मुक्त होण्याचा जो निश्चय असतो तो निश्चय अपुरा पडतो. त्यामुळे एक ना एक दिवस आपण नक्कीच 0 येऊ शकू आणि ही जी किरकोळ अस्वस्थ वाटणं, निराश वाटणं किंवा हुरहुर वाटणं ही लक्षणं औषधांद्वारे आणि साध्या या उपायांद्वारे दूर करता येतात आणि सिगारेट मुक्त 100% होता येतं हा विश्वास मनात कायम ठेवणं नक्कीच फायदेमंद राहील. धन्यवाद.
1: धन्यवाद डॉक्टर साहेब, तुमचा हा सल्ला राहुल नक्कीच ऐकेल. ऐकणार ना राहुल?
2: हो डॉक्टर, मला आता आत्मविश्वास आला आहे, मी नक्कीच तंबाखू सोडणार.
3: डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद. राहुलचं व्यसन सुटावं यासाठी कितीतरी वेळा प्रार्थना केली असेल मी, ती फळाला येईल असं आता मला वाटायला लागले.
2: अहो काकू, येईलच काय, आलीच समजा. आई तू काळजी करू नकोस, मी नक्कीच आता तंबाखूचे सेवन करणार नाही. मी मनापासून तुला वचन देतो काय.
3: बरं झालं बाबा. प्रशांत, संदीप, तुम्ही ना राहुलला खूप चांगले मित्र भेटलात. अरे मित्रच मित्राला सांभाळू शकतात.
2: हो काकू ते खरंय, पण मित्रांनी ऐकलं तर पाहिजे ना.
4: तंबाखू सेवन हे जीव घेणे आहे. सुरुवातीला वाटणारा आनंद सवयीत आणि नंतर व्यसनात बदलतो. वेळेत नियंत्रण मिळवलं नाही तर तो आनंद दुःखात बदलतो. यासाठी आपण स्वतः किंवा आपल्या परिचयात कोणी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करत असल्यास त्यांना वेळीच सावधानतेचा इशारा द्या, त्यांना त्या व्यसनापासून परावृत्त करा.
3: आताच आपण ऐकलं, तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय, हे समन्वयित रूपक. लेखन आणि निवेदन डॉक्टर दिलीप शिंदे. पात्र परिचय राहुल, राहुल अतराम. आई राजश्री मिरजकर. प्रशांत शंकर नरवाडे. संदीप दिनेश कवडे. निर्मिती सहाय्य मधुकर गजवारे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राहुल अतराम. ही आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आताच आपण तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त सवन कार्यक्रम ऐकलात. शीर्षक होतं तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विश्वास वाघमारे. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
3: पता दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
4: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.
5: किडनी स्टोन, मुतखडा, यूरेट्रैक भरड जलद परिणाम करत, लवकर आराम देत, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381.
0: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून बोलत आहोत FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 9:01 आणि 15 सेकंद झालेली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

1940 में फिल्म औरत में अनिल बिस्वास ने जो गाना गाया था वो है ये।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381.
0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोते हो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी केंद्र. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 10:01 आणि 4 सेकंद झाली आहेत. आता स्थानिक प्रसारणात प्रसारित करीत आहोत लोकजागर हा कार्यक्रम. आजच्या लोकजागर या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात तंबाखू व्यसनाचे दुष्परिणाम, नियंत्रण आणि उपाय याविषयी डॉक्टर मंगेश गुजर यांची समिता खाकरे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गवंड.

0: लोक शिक्षण लोक संस्कृती आणि हो लोक साहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोक जागर लोक जागर।
1: श्रोते हो, आज लोकजागर या कार्यक्रमात तंबाखू व्यसनाचे दुष्परिणाम नियंत्रण आणि उपाय याविषयी डॉक्टर मंगेश गुजर यांची समीधा खाकरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे।
2: नमस्कार श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमात मी समीधा खाकरे आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। श्रोते हो, 31 मे हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक तंबाखू निषेध दिन म्हणून पाळला जातो। तंबाखू सेवनामुळे कर्करोग, हृदयरोग, श्वसन विकार यांसारखे अनेक गंभीर आजार वाढत असून युवकांमध्येही व्यसनाचे प्रमाण हा चिंतेचा विषय बनत चालला आहे। तंबाखू मुक्त समाज निर्माण करण्यासाठी जनजागृती आणि योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आज अधिकच जाणवत आहे। तंबाखूंचे दुष्परिणाम, नियंत्रण उपाय, योग आणि घ्यावयाची काळजी तसंच तंबाखू मुक्त जीवनाचे महत्व याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठीच आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर मंगेश गुजर सर यांना। या कार्यक्रमात सर आपलं मनपूर्वक स्वागत।
3: नमस्कार
2: सर, आजच्या कार्यक्रमात मी पहिला प्रश्न आपल्याला असा विचारेल की 31 मे हा तंबाखू नकार दिन म्हणून पाळला जातो, तर या वर्षीचे त्याचे घोषवाक्य काय किंवा ही संकल्पना काय आहे?
3: बघा, दरवर्षी आपण 31 मे हा दिवस तंबाखू नकार दिन म्हणून साजरा करत असतो। WHO मार्फत, म्हणजे विश्व स्वास्थ्य संघटनेमार्फत 1987 पासून या दिवसाची सुरुवात करण्यात आली आहे आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे तंबाखूचा आपल्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम व तंबाखू नियंत्रण कायदा जो आहे त्याची विविध माध्यमातून जनजागृती करणे असा आहे। यासाठी आपण रोग निदान शिबिर आयोजित करत असतो, मार्गदर्शन कार्यशाळा घेत असतो, शाळेमध्ये विविध स्पर्धा घेत असतो, आकाशवाणी, वृत्तपत्र आणि दूरदर्शनच्या माध्यमातूनही आपण याची जनजागृती करून लोकांना सावधान करत असतो आणि प्रत्येक वर्षी WHO याचं एक घोषवाक्य देण्यात येत असतं। तर यावर्षीचं घोषवाक्य आहे, आकर्षणाचा मुखवटा उतरवूया, निकोटीन आणि तंबाखू व्यसनाला प्रतिकार करूया। कारण की तंबाखू उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या तरुणांना आणि मुलांना आकर्षण

0: आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. जसे की वेगवेगळ्या आकर्षक उत्पादने ते बाजारात आणतात, तंबाखू विक्रीच्या ठिकाणी आकर्षक रोषणाई करतात, ब्रँडिंग करतात, गुटख्याच्या ऐवजी पान मसाल्याची जाहिरात करतात, सिगरेट पिणारा हिरो कसा कूल दिसतो, अशा चुकीच्या जाहिराती करून तरुणांना प्रोत्साहन करण्याचं काम ते करत असतात. जेणेकरून हे तरुण मुलं मुली हे तंबाखूच्या आहारी राहतील आणि त्यांचा व्यवसाय हा वाढत राहील. म्हणून त्यांनी ई सिगरेट नावासारखे पण उत्पादन बाजारात आणलेलं आहे, ज्यामुळे तंबाखूचं व्यसन वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे. यापासूनच आपल्याला तरुणांना वाचवायचं आहे आणि ह्या तंबाखूचं जे आकर्षण आहे मुलांमध्ये ते कमी करायचं आहे.
1: आता आपण जसं सांगितलं की तंबाखू किंवा कुठलंही व्यसन हे मानवी जीवनासाठी घातक आहे आणि मुख्यत्वे ते तरुणांसाठी अतिशय घातक आहे, कारण तरुण या व्यसनांकडे लवकर आकर्षित होतात.
0: बरोबर.
1: तंबाखूचे सेवन कुठल्या कुठल्या स्वरूपात केले जाते आणि ग्रामीण तसंच शहरी भागात त्याचे प्रमाण कसं दिसून येतं?
0: आता तंबाखूचं व्यसन हे जवळपास शहरामध्ये सिगरेट पिणाऱ्याचं प्रमाण खूप जास्त आहे. ग्रामीण भागामध्ये तंबाखू आणि चुना जो मिक्स करतात ते बीडी मशेरी नावाचा एक पदार्थ येतो, नस येतो, अशा प्रकारचं खूप व्यसन लोक करत असतात. आता ह्या तंबाखूमध्ये जवळपास 4000 प्रकारचे घातक रसायनं आहेत, ज्यामध्ये 27 ते 28 हे कर्करोग निर्माण करणारे आहेत. आणि सिगरेट आणि बिडीचा जर धूर बघितला तर 7000 प्रकारचे घातक रसायनं असून 70 प्रकारचे कर्करोग निर्माण करणारे आहेत. यामुळे सर्वात जास्त धोका हा तोंडाचा आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा असतो. पण तोंडाचा आणि फुफ्फुसाचा कर्करोग यातून होत नाही तर उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयासंबंधित आजार म्हणजे हार्ट अटॅकचं प्रमाण बघा किती वाढलेलं आहे, अस्थमासारखे आजार होतात, अन्ननलिकाचा कर्करोग होतो, पोटाचा कर्करोग होतो, दातांचे व हिरड्यांचे आजार होतात, पॅरालिसिस होतो, पुरुषांमध्ये नपुंसकता पण यामुळे खूप वाढलेली आहे, स्त्रियांमध्ये गर्भपात होणे, बाळमृत्यू जन्माला येणे, नवजात शिशूमध्ये व्यंग निर्माण होणे, असं म्हणजे डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत असे याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात.
1: म्हणजे इतकं घातक हा तंबाखू आहे की व्यसनाधीन जे लोक होतात त्यांना या गोष्टींची कल्पना नसते किंवा कल्पना असतानाही ते व्यसन करतात. पण मुळात आपण जे सांगितल्याप्रमाणे जर तंबाखू इतका घातक आहे तर लोक त्याचं सेवन करतातच का?
0: ऍक्च्युली तंबाखू सेवनाची सुरुवात करण्याची बरेच कारणे असू शकतात. जसं की तंबाखू सेवनाची सुरुवात नैराश्यामुळे होऊ शकते, व्यसनी मित्रांच्या संगतीमुळे होऊ शकते, मोठ्यांची किंवा चित्रपटातील नटांची नक्कल म्हणून पण करू शकतो, चुकीच्या भुरळ घालणाऱ्या जाहिरातींना बळी पडून किंवा उत्सुकता म्हणून तरुण मुलं याची सुरुवात करू शकतात. खरं पाहता तंबाखूमध्ये असलेल्या निकोटीन नावाच्या रासायनिक घटकामुळे ही सवय लागते. तंबाखूमध्ये जर निकोटीन नावाचा पदार्थ नसता तर तंबाखू कोणीही खाल्ला नसता. तंबाखूचे सेवन किंवा सिगरेटचा पहिला झुरका घेतल्याबरोबर काही सेकंदात निकोटीन मेंदूमध्ये जाऊन डोपामिन नावाचा हार्मोन तयार होतो आणि ह्या डोपामिनमुळे आपल्याला थोडंसं स्फूर्ती आल्यासारखं वाटते, उत्साह वाटतो. आणि पण हा डोपामिन फक्त 1 ते 2 तासाकडे राहतो. जसं डोपामिनची लेवल कमी होऊन जाते तर त्या व्यक्तीला निकोटीन घेण्याची अजून इच्छा होते. त्याच्यामुळे हे चक्र मग 2-2 तासानंतर चालू राहतं, दिवसभर व्यसन वाढत जातं आणि तो तंबाखूच्या आहारी जातो. मग
1: सर, आजकाल तोंडाचा कर्करोग ही एक मोठी गंभीर बाब झाली. जसं तुम्ही आधी सांगितले की किती प्रकारचे कर्करोग तंबाखूमुळे होतात, तर तोंडाच्या कर्करोगाची प्राथमिक लक्षणे काय आहेत आणि लोकांनी त्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे जेणेकरून लोक वेळीच सावध होतील, काय सांगाल याविषयी?
0: तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीला कर्करोग होण्यापूर्वी काही लक्षणे दिसायला लागतात, जसे की गरम व मसालेदार अन्न सहन न होणे, तोंडाला वारंवार फोळ येणे, आवाजात बदल होणे, तोंडात जिथे तंबाखू ठेवला जातो तिथे पांढरा किंवा लाल चट्टा येणे, तोंड उघडायला त्रास होणे, किंवा 15 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले असूनही एखादी जखम बरी होत नसेल मेडिसिन घेतल्यानंतरही, अशी जर लक्षणं असतील ते एक कर्करोगाचं लक्षण असू शकतं. तर यासाठी पण त्वरित तंबाखू तर बंद केलाच पाहिजे, पण दंतशल्य चिकित्सक यांच्याकडे जाऊन त्याची तपासणी करून घेतली पाहिजे. जर आपण ताबडतोब त्यावर उपाय केलेत तर आपण कर्करोग होण्यापासून स्वतःला वाचू शकतो. आणि पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये जर कर्करोग पकडण्यात आला तर त्या व्यक्तीची वाचण्याची शक्यताही जास्त असते. आणि समजा यामध्ये जर उशीर झाला किंवा टाळाटाळ केली तर कर्करोग तर होणारच आहे, मग त्यानंतर शस्त्रक्रिया करावी लागेल किंवा मग कमी वेळेत त्या व्यक्तीचा मृत्यू पण होऊ शकतो. म्हणून आमच्या आरोग्य विभागामार्फत लोकांना आवाहन करण्यात येते की भीती बाळगण्यापेक्षा तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीने तंबाखूचे व्यसन सोडून त्यांनी ठराविक कालांतराने आपल्या घरीच आरशामध्ये स्वतःच्या तोंडाची तपासणी करावी किंवा दर 6 महिन्यांनी दंतशल्य चिकित्सक यांना दाखवावे.
1: घरच्या घरीच आपल्याला ही चाचणी करता येते किंवा कुठला त्रास जर आपल्याला होत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवून त्याचं निदान आपल्याला करता येतं.
0: सामान्य लोकांना पण हे लक्षणे समजू शकतात. आपले सहसा 4 बोटं आपल्या तोंडामध्ये जायला पाहिजेत, पण खरं खाणारा व्यक्ती असेल आणि 4 बोटं

0: जे तोंडात जात नसतील
1: हां
0: आणि तोंडाच्या आकार कमी झालेला असेल तर ते त्याचं लक्षण राहू शकतं कर्करोगाचं. तसेच तोंडामध्ये लाल किंवा पांढरा चट्टा येतो ज्या ठिकाणी तंबाखू ठेवला जातो, तर ते पण एक कर्करोगाचं लक्षण होऊ शकतं.
1: लक्षण
0: हे
1: असू
0: जर
1: शकतात.
0: लक्षणं दिसत असतील तर वेळीच आपल्याला सावध होणं आवश्यक आहे.
1: श्रोते हो, सरांनी जे आपल्याला आत्ताच सूचना दिल्या आहेत त्यापैकी जर कुठला त्रास आपल्याला होत असेल किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना समस्या उद्भवत असतील तर वेळ न दवडता लगेच डॉक्टरांकडे जा आणि आपलं निदान करून घ्या. आता आपल्या मुलाखतीमध्ये पुढचा प्रश्न मी आपल्याला असा विचारेन की सर, महाराष्ट्रामध्ये तसंच अमरावती जिल्ह्यामध्ये तंबाखू खाणाऱ्यांचे अंदाजित प्रमाण किती असू शकेल?
0: आता यामध्ये काही कालांतराने एक महाराष्ट्र शासनाकडून किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून सर्वे होत असतात. तर 2016-17 ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्वे आहे, या सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये धूम्रपान करण्याचे प्रमाण 3.8% आहे आणि धूम्ररहित तंबाखूचे सेवन करण्याचं प्रमाण 21.4% आहे. आणि जर अमरावतीचा विचार केला तर 2019-20 राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण झालं होतं, ज्या अंतर्गत 15 वर्षावरील महिलांमध्ये 9% स्त्रिया ह्या तंबाखूचं सेवन करतात, तर 15 वर्ष पुरुषामध्ये 40.8% हे असं प्रमाण आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये टाटा कॅन्सर हॉस्पिटल आहे, जे आशियातलं सर्वात मोठं हॉस्पिटल आहे कर्करोगाचं. यामध्ये जेवढे पण कर्करोगाचे पेशंट येतात, त्या तोंडाच्या कर्करोगाचे जे पेशंट असतात त्यातले 90% पेशंट हे तंबाखू खाणारे असतात. म्हणजे तोंडाच्या कर्करोगासाठी तंबाखू हाच 90% लोकांमध्ये कारण आहे. आणि 5 ते 10% लोक जर पकडले तर त्यांना एक तर अनुवांशिकता असू शकते किंवा ह्युमन पॅपिलोमा नावाचा व्हायरस आहे त्याच्यामुळे होऊ शकतो, किंवा एखादा तोंडातला दात जर दात किंवा दातात बसवलेली कवळी असेल, आर्टिफिशियल कवळी जी बसवलेली असेल ती जर उतरत असेल आणि त्याच्यामुळे जखम होत असेल तर ते पण कॅन्सरमध्ये परावर्तित होऊ शकतं. पण जर त्या दाताला स्मूथ करून टाकलं त्या कवळीला तर ती जखम बसून जाते. तर हे फक्त प्रमाण फक्त 5 ते 10% लोकांमध्येच आहे, 90% लोकांमध्ये तंबाखू हे कारण आहे.
1: व्यसनामुळेच कर्करोग होतो.
0: हो, आणि जवळपास पूर्ण जगामध्ये जेवढे पेशंट कर्करोगाचे तोंडाच्या कर्करोग सापडत नसतील त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे 50% जास्त कर्करोगाचे पेशंट फक्त एकट्या भारतामध्ये आहे. आणि याला विश्व स्वास्थ्य संघटनेकडून जागतिक आपदा म्हणून देखील घोषित केलेलं आहे.
1: सर, कार्यक्रमाची आपली एक रूपरेषा आहे की आम्ही श्रोत्यांना पाहुण्यांच्या आवडीचं गाणं ऐकवतो, तर आपण कुठलं गाणं सुचवाल श्रोत्यांसाठी?
0: आपण जीवनामध्ये कितीही असलं तरी आपल्याला थोडंच पडतं, परंतु अजून थोडं काहीतरी असण्याची अपेक्षा असते, अपेक्षा वाढते, तर त्याच्याशी संबंधित थोडं आहे थोडं की जरूरत आहे गाणं.
1: अरे वा, खूप छान गाणं निवडलंय सरांनी. श्रोते हो, ऐकूया सरांच्या आवडीचं हे गीत.

0: गाण्यानंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे श्रोते हो लोकजागर या कार्यक्रमात. आज तंबाखू व्यसनाचे दुष्परिणाम आणि नियंत्रण उपाय या विषयावर डॉक्टर मंगेश गुजर इरविन हॉस्पिटल अमरावती यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत. आणि आज 31 मे हा तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो, त्याच अनुषंगाने आम्ही सरांना आज आमंत्रित केलं आहे. तर सर, पुढला प्रश्न मी घेते आहे तो असा की शासनामार्फत लोकांना तंबाखूपासून रोखण्यासाठी किंवा तंबाखूवर निर्बंध आणण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहे?
1: आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये शासनाने तंबाखू नियंत्रण कार्यक्रम मार्च 2016 पासून चालू केलेला आहे. माननीय जिल्हाधिकारी, माननीय जिल्हा शल्य चिकित्सक आणि माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम राबवत आहोत. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या लोकांना तंबाखू सोडायचा असेल त्यांना आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये समुपदेशन केले जाते, तसेच नंतर शल्य चिकित्सक यांच्याकडून औषधोपचार केला जातो. आम्ही आमच्या आरोग्य विभागामार्फत त्यासाठी रोगनिदान शिबिरं आयोजित केली जातात. विविध ठिकाणी मार्गदर्शन कार्यशाळा आम्ही घेतो. शाळेमध्ये मुलांना तंबाखूच्या दुष्परिणामाबद्दल मार्गदर्शन करून शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी आम्ही मार्गदर्शन करत असतो. पोस्टर बॅनर लावून जनजागृती करण्यात येते. आणि यामध्ये कोटपा कायदा आहे, त्या कोटपा कायद्याची अंमलबजावणी आमच्या मार्फत केल्या जाते. आता कोविड काळापासून आता घरी राहून सुद्धा तंबाखू सोडण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800112356 वर आपण मोफत मार्गदर्शन मिळवू शकतो.
0: तर कोटपा कायद्याचा आपल्याकडून जो उल्लेख आताच झाला, तंबाखूजन्य पदार्थांवर अंकुश ठेवण्यासाठी जो कोटपा 2003 कायदा भारत सरकारने लागू केला आहे त्याबद्दल सविस्तर आपण सांगा.
1: कोटपा कायदा म्हणजे सिगारेट अँड अदर टोबॅको प्रोडक्ट प्रोहिबिशन ऍक्ट 2003, हे तंबाखू नियंत्रण कायदा. आता हा कायदा 2004 पासून अंमलात आहे, परंतु जेव्हापासून हा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा कार्यक्रम आमच्या आपल्या जिल्ह्यामध्ये चालू झाला तेव्हापासून लोकांना या कायद्याबद्दल माहिती होणं चालू झालं आहे. आता या कायद्याअंतर्गत जो सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे, जसे की शाळा असेल, बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, ग्रंथालय असेल, तर या ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे. आणि जर कायदा मोडला तर 200 रुपये दंड करण्याची त्यामध्ये तरतूद आहे. दुसरं म्हणजे कोणत्याही प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थाची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जाहिरात करण्यावर बंदी आहे. यामध्ये 5 ते 10 हजारापर्यंत दंड होऊ शकतो किंवा कारावास पण होऊ शकतो. नंतर 18 वर्षाखालील मुलांनी तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी आहे, तसेच त्यांच्याकडून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणे पण बंदी आहे. नंतर कलम 6 ब आहे यामध्ये, ज्यामध्ये शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटर परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी आहे. आणि कलम 7 आहे, ज्यामध्ये आपण पाकिट जे तंबाखूजन्य पदार्थ विकण्याचं पाकिट असतं त्या पाकिटाच्या 85% भागावर चित्रमय धोक्याची सूचना असणे आवश्यक आहे. कारण की जे लोक अशिक्षित असतात त्यांना त्याचे दुष्परिणाम कळायला पाहिजे, म्हणून ते चित्रमय धोक्याची सूचना त्यावर असणे आवश्यक आहे. आणि या कलमांचे जर उल्लंघन केलं तर वेगवेगळ्या दंडाची आणि शिक्षेची त्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे.
0: सर, तुम्ही सुरुवातीलाच सांगितले की

0: तंबाखू आपल्या शरीरासाठी एकूणच आपल्या जीवनासाठी किती घातक आहे. जसं डोक्याच्या केसापासून तर पायाच्या
1: पायाच्या नखापर्यंत
0: नखापर्यंत
1: आहे.
0: तो आपल्याला घातकच आहे. तर यासाठीच मी हा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारते आहे की महिलांमध्ये आणि गर्भवती स्त्रियांमध्ये तंबाखू सेवनाचे परिणाम किती गंभीर असतात?
1: सुरुवातीला फक्त ग्रामीण भागामध्येच आपण स्त्रिया बघत होतो की तंबाखूजन्य पदार्थाचं व्यसन करत होत्या, पण आता जसं जसं तरुण पिढी ही या व्यसनाची आहारी जात आहे तर मुलींमध्ये आणि स्त्रियांमध्ये पण सिगरेट ओढण्याचं प्रमाण हे शहरामध्ये खूप जास्त वाढलेलं आहे. आणि तसेच तंबाखू किंवा नस मिश्रीचा वापर हा ग्रामीण भागामध्ये जसं मेळघाट एरिया आहे आपला धारणी साईड, तिथं पण स्त्रिया बऱ्याच प्रमाणात करतात. यामुळे स्त्रियांमध्ये फुफ्फुसाचे आजार होतात, स्तनाचा कर्करोग होऊ शकतो, तोंडाचा कर्करोग होतो, तसेच गर्भाला पुरुषा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही, तसंच पोषक घटक मिळत नाही, त्यामुळे त्यांची पुरुषा प्रमाणात वाढ होत नाही, त्यामुळे त्यात गर्भपात अनुभव होऊ शकतो किंवा बाळ मृत जन्माला येऊ शकते. आणि नवजात शिशूमध्ये क्लेप्ट लिप म्हणजे दुभंगलेले होठ किंवा क्लब फूट पायाचे व्यंग असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यंग वाढण्याचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. याला तंबाखू पण हा एक जबाबदार घटक आहे.
0: म्हणजे जन्माला येणारं बाळ हे
1: हां
0: सुदृढ होता होता राहतं
1: राहतं.
0: जर त्या स्त्रीला व्यसन असेल
1: तुलना जर
0: तंबाखूची.
1: केली आपण तर तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन करणारी स्त्री असेल आणि न करणारी स्त्री असेल तर जे तंबाखू सेवन करते तिचं बाळ कमी वजनाचं असू शकतं किंवा ते बाळ मृत पण जन्माला येऊ शकतं
0: अच्छा
1: आणि त्याला नंतर हे व्यसन जळण्याची शक्यता जास्त असते
0: त्या
1: तंबाखू
0: बाळाला.
1: त्या बाळाला, किंवा त्याचे लंग्स पूर्ण चांगल्या प्रकारे काम करू शकणार नाही.
0: अच्छा
1: किंवा याच्यामध्ये एक सेकंड हँड नावाचा प्रकार आहे, सेकंड हँड स्मोकिंग नावाचा प्रकार आहे, ज्यामध्ये घरातला व्यक्ती जर तंबाखू स्मोकिंग करत असेल तर तो धूर न पिणाऱ्या व्यक्तीच्या फुफ्फुसामध्ये जाऊन लहान मुलांच्या फुफ्फुसामध्ये जाऊन त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी करू शकते,
0: कमजोर होतं.
1: कमजोर होतं आणि त्यांना कर्करोग होण्या फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे चान्सेस जास्त असतात,
0: आणि बाळ अल्पायुषी सुद्धा
1: होऊ शकतं.
0: नक्कीच असू शकतं. अतिशय गंभीर अशी चर्चा आपली सुरू आहे सर, त्यामुळे आता वातावरण थोडं हलकं करण्यासाठी पुन्हा एकदा एक गीत आपण ऐकूया. तर दुसरं गीत
1: हसते हसते कट जाए रस्ते.
0: छान, श्रोते हो, ऐकूया सरांच्या आवडीचं हे गीत.

0: कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आम्ही आमंत्रित केले डॉक्टर मंगेश गुजर सरांना. इरविन हॉस्पिटल अमरावती येथे ते कार्यरत आहेत. सर, अतिशय गंभीर गोष्टींवर आपण आतापर्यंत चर्चा केली आणि त्याचं योग्य ते समर्थनही आपण केलं. बरेचशा म्हणजे घातक गोष्टी ज्या आपल्याला श्रोत्यांना माहीत नाही त्याविषयी आपण माहिती दिली. तर आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय. पुढचा प्रश्न मी असा आपल्याला विचारेल की उच्च रक्तदाब आणि हृदय धमन्यांचे आजार हे देखील तंबाखूचे मोठे दुष्परिणाम आहेत. आणि याच महिन्यात 17 मे या दिवशी जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा करण्यात आला होता. तर याबद्दल आपण आपल्या श्रोत्यांना काय माहिती द्याल?
1: तसा उच्च रक्तदाबाचा आणि तंबाखूचा पण खूप जवळचा संबंध आहे. आणि दरवर्षी आपण 17 मे रोजी उच्च रक्तदाब दिवस साजरा करत असतो. आणि यावर्षीचं याचं घोषवाक्य असं आहे की रक्तदाबाची नियमित तपासणी करून या सायलेंट किलरचा पराभव करूया आणि एकत्रितपणे उच्च

0: रक्तदाबावर नियंत्रण मिळवूया. याला एक दुसरं नाव सायलेंट किलर पण आहे, कारण की हा जोपर्यंत याची लक्षणं जोपर्यंत दिसत नाहीत तोपर्यंत आपल्याला तो समजत नाही, पण तेव्हापर्यंत आपल्या शरीरामध्ये त्यानं घर केलेलं
1: भिरलेला
0: असते,
1: असतं.
0: त्याच्यामुळे याला सायलेंट किलर म्हणतात. आता याची उच्चार्थ होण्याची काही कारणे आहेत. आता वाढते वय आणि अनुवंशिकता ह्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत, पण काही गोष्टी आहेत ज्या आपण टाळू शकतो, जशी बदललेली जीवनशैली. आता आपण बघत आहोत की धावपळ खूप वाढलेली आहे, स्पर्धात्मक जीवन झालेलं आहे, आपलं जीवन स्ट्रेसफुल झालेलं आहे, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत, तेलकट पदार्थ, गोड पदार्थ, अतिप्रमाणात मांसाहार, अतिप्रमाणात मद्याचे सेवन, तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन, आणि शारीरिक निष्क्रियता वाढलेली आहे, बैठी जीवनशैली झाली आपली, त्यामुळे व्यायामाचा अभाव पण आपल्यामध्ये आहे, त्याच्यामुळे हे उच्च दाबाचे प्रमाण वाढलेले आहे. आणि भारतामध्ये 30 वर्षावरील जर व्यक्तीचा विचार केला तर 23.75% म्हणजे 1/4 लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचं प्रमाण दिसून येत आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून 30 वर्षावरील सर्व व्यक्तींना आपले ब्लड प्रेशर वर्षातून एकदा मोजण्यास सांगितले जाते.
1: म्हणजे आजकाल कमी वयातच हे धोके जास्त वाढले
0: झालेले,
1: आणि त्याला खरं कारण व्यसन,
0: व्यसन,
1: चुकीची जीवनशैली,
0: अनहेल्दी लाईफस्टाईल.
1: श्रोते हो, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा की आपली जीवनशैली ही व्यवस्थित असेल तर आपण अनेक आजारांवर मात करू शकतो. व्यसन तर आपल्याला जडवायचं नाहीच आहे, पण आपली जीवनशैली जर आपण योग्य ठेवली तर आपलं आयुष्यही सुदृढ आणि चांगलं राहील. सर, हृदयरोगासंबंधित महाराष्ट्र शासनाचा स्टेमी हा जो कार्यक्रम आहे तो काय आहे आणि तो कसा राबविला जातो?
0: आता हृदयरोगामुळे होणाऱ्या अकाली मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हृदयरोगाची लक्षणे तसेच उपलब्ध निदान व उपचार सुविधा याबाबत जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या प्रमुख उद्दिष्टांसह सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत स्टेमी महाराष्ट्र हा महत्वाकांक्षी प्रकल्प चालू केला आहे आपल्या इथं. यामध्ये ज्यांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी जाणारी धोकादायक लक्षणे असतात, जसे की छातीत तीव्र वेदना होणे, अतिप्रमाणात दरदरीत घाम येणे, उलटी किंवा मळमळ होणे, चक्कर येणे, श्वास घेण्यात त्रास होणे, छातीवर जाणवणारा दाब असेल, किंवा हे छातीत जे दुखणं आहे ते जबडा किंवा मान किंवा डावा खांदा आणि डावा हाताकडे पसरत जात असेल, तर हे हृदयरोगाचं लक्षण असू शकतं. अशा वेळेस लगेच 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयात या पेशंटला प्राथमिक उपचारासाठी आपण नेलं पाहिजे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व ठिकाणी ECG मशीन महाराष्ट्र शासनाने पुरवलेल्या आहेत. यातून त्या पेशंटचं हार्ट अटॅकशी संबंधित 10 मिनिटात योग्य निदान केले जाते आणि प्राथमिक उपचार करून नंतर ह्या पुढच्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्यांना आपण पुढे संदर्भित करू शकतो. ज्या संदर्भ सेवा रुग्णालय आपले अमरावतीचं श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल आहे किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल हॉस्पिटल आहे. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्वांना मोफत उपचार दिले जातात आणि हृदयरोगाच्या झटक्यापासून आपण ह्या लोकांचा प्राण वाचवू शकतो. आता बाहेर जर खाजगी रुग्णालयात आपण याचा खर्च बघितला तर 1,00,000 रुपयाचा खर्च होतो, पण ह्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत आपण ह्या फ्रीमध्ये सर्वांना करून देत आहोत. आणि लोकांना जर काही आरोग्य सल्ला घ्यायचा असेल तर 104 क्रमांकावर ते मोफत आरोग्य सल्ला देखील घेऊ शकतात.
1: तर स्टेमी या कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती सरांनी आपल्याला दिली आहे. सर, शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळतोय. आज 31 मे तंबाखू विरोधी दिवस म्हणून पाळला जातोय, तर या अनुषंगाने आपण सर्व तरुण नागरिकांना किंवा एकूणच सर्वांना व्यसनाविषयी काय संदेश द्याल?
0: कार्यक्रमाच्या शेवटी मी जनतेला एवढंच आवाहन करेन की तंबाखूमुळं होणाऱ्या कर्करोगामुळे व हृदयरोगाच्या झटक्यामुळे त्या व्यक्तीचे फक्त शारीरिक हानीच होत नाही, तर घरातील कर्ता पुरुष किंवा स्त्री आजारी पडल्यास किंवा मृत्यू झाल्यास कौटुंबिक, आर्थिक व सामाजिक हानी देखील होते. म्हणून मी म्हणेन की आपण जीवन निवडूया, तंबाखू नाही.
1: जीवन हे अनमोल आहे श्रोतेहो, आणि ते आपल्याला एकदाच मिळतं, तेव्हा एकदा मिळालेलं हे जीवन आनंदाने आणि सुखी समाधानाने तुम्ही जगा, व्यसनाच्या अधीन होऊ नका. सर, आज आपण आलात आणि तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू व्यसनाचे दुष्परिणाम आणि नियंत्रण उपाय या विषयावर अगदी सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला करून दिली, त्यासाठी अमरावती आकाशवाणीतर्फे आणि मी व्यक्तिशः आपले आभार मानते. धन्यवाद सर, नमस्कार.
0: आकाशवाणी अमरावती केंद्राचे मी खूप मनापासून आभार मानतो आमचा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता. धन्यवाद
1: श्रोतेहो. आताच आपण लोकसागर या कार्यक्रमात

तंबाखू व्यसनाचे दुष्परिणाम, नियंत्रण आणि उपाय याविषयी डॉक्टर मंगेश गुजर यांची समिधा काकरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं समिधा काकरे यांनी. तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.

0: लोक शिक्षण, लोक संस्कृती आणि हो लोक साहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोक जागर। लोक जागर श्रोते, आताच आपण लोकजागर हा कार्यक्रम ऐकलात। या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे। आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ।
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ।
3: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती।
4: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ।
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। सकाळची 10:31 आणि 28 सेकंद झाली आहेत। आता प्रसारित करीत आहोत मराठी गीतांवर आधारित असलेला आपला लोकप्रिय कार्यक्रम गीत गंगा। गीत गंगा रसिकवा, आजच्या आपल्या आवडत्या मराठी गीतांनी सजलेल्या गीतगंगा कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आजच्या गीतगंगा कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आहे गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं। आशा भोसले यांचा स्वर आहे। जगदीश खेबुडकर यांच्या या गीतरचनेला संगीताची साथ दिलेली आहे विश्वनाथ मोरे यांनी।

0: श्रोते हो, आताच आपण उषा मंगेशकर यांच्या स्वरात जगदीश केबुडकर यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी आणि चित्रपट होता ज्योतिबाचा नवस. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: तुला तगडा इन्सेंटिव्ह मिळालाय, काय प्लॅन आहे?
2: गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट.
3: अगदी बरोबर विचार करताय तुम्ही. आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये

0: करणं सोपं झालं आहे.
1: पण कसं?
0: आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम मध्ये ब्रोकर शिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या निधीवर मिळतील रिटर्न्स. आरबीआय पोर्टल वर जा, मोफत अकाउंट उघडा आणि आपल्या बँक खात्यातून सरळ पैसे इन्व्हेस्ट करा. सुरक्षित, सोपं.
2: रिटायरमेंट नंतर मी इथेच इन्व्हेस्ट करेन.
0: अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही. आरबीआय सांगते आहे,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी गीतांनी सजलेल्या गीतगंगा या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतरचे जे गीत आहे ते आहे निवडुंग या चित्रपटातलं. पद्मजा फेणाने जोगळेकर यांचा स्वर आहे, आरती प्रभू यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रुतेः गीतगंगा कार्यक्रमात आता यानंतरचं जे गीत आहे ते आहे मुक्ता या चित्रपटातलं. जय श्री शिवराम यांचा स्वर आहे. नाद हो महा.

श्रुती हो गीत गंगा कार्यक्रमात आता यानंतरचं जे गीत आहे ते आहे मुक्ता या चित्रपटातलं. जयश्री शिवराम यांचा स्वर आहे, नाद हो महानोर यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे आनंद मोडक यांनी.

0: के ऐप, वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: श्रोतेहो, आजच्या गीतगंगा कार्यक्रमात आता शेवटी ऐका चौकट राजा या चित्रपटातलं गीत आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मराठे यांच्या संमिश्र

त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.

0: रसिक हो, चौकट राजा या चित्रपटातल्या गीतासोबतच आजचा आपला आवडता गीतगंगा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. आपण पुन्हा भेटूया छान छान निवडक गाण्यांसह एका नवीन कार्यक्रमात. तोवर आपल्या रेडिओ मैत्रिणीला अनुमती द्या. नमस्कार.
1: गीत गंगा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता थोड्याच वेळात म्हणजे सकाळी ठीक 11 वाजता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे जनतेशी संवाद साधतील आपल्या मन की बात या कार्यक्रमातून. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. श्रोतेहो, मन की बात या कार्यक्रमानंतर लगेचच या

कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. तेव्हा आता सुरुवातीला ऐकूयात मन की बात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर. आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो. मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 मध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी ॲथलेटिक्सला सुरुवात केली. मी सैनिक स्कूल अंबिकापूर मधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो. कोविडच्या काळात माझे आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ. मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे. मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे. मी तिथून नॅशनल साठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
1: आणि गुरिंदर वीरजी, तुम्ही काय सांगाल?
2: नमस्ते सर, माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे. मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटर मध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे. ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझे वडील आणि आजोबा दोघही खेळाडू होते, त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदक स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं. मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे. ते सकाळी धावायला जायचे तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्या सोबत घेऊन जात जा. मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले, त्यामुळे मला त्याची आवड निर्माण होऊ लागली. मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला. मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे, मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे. त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो.
1: वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची.
2: हो सर, मध्यमवर्गीय कुटुंब आहे सर. नंतर माझे वडील ते पण व्हॉलीबॉल खेळायचे. कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं. त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल. मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे. मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. मिल्खा सिंगजी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात धावायचे, दिवस दिवस भर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या. माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी, देशासाठी मेडल आणेन, जिंकेन. आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचं शरीर 100 मीटर साठी बनलेलंच नाही. तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही. जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिम्मत बनवून पुढे गेलो आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी.
1: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत 100 मीटर शर्यतीत धावणे. जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर या प्रकारासाठी बनलेलंच नाही, इतकं कठीण असूनही तुम्ही हे काम केलं. तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता

0: किती कठीण असत.
1: जी सर, मी गुरिंदर. सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता. मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का. कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता. जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची, तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा द्यायचे. हे काही हरकत नाही. एक दिवस वाईट गेला किंवा एक वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही, स्वप्न पाहणं सोडू नये. तसंच माझ्या प्रशिक्षकाने देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही करू शकणार नाही. अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही.
0: अनिमेशजी.
2: सर, मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ऍथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ, हे नवीन क्षेत्र आहे, तू करू शकशील की नाही. तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच. माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस. कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे, ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात. तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे. तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ. कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू. बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात. कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते सब 10 किंवा सब 10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कोणी स्प्रिंट करू शकेल. पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात. आमच्यासाठी असं काही फार अवघड नाहीये, आम्ही देखील सर्व काही करू शकतो. तर सर, या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात. आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता. आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू.
0: बर, हे बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल. मी ऐकलं आहे की तुम्ही दोघं खूप चांगले मित्रही आहात. तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेश तुम्ही सांगा.
2: सर, आधीचा 10.18% जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनल मध्ये 10.17% करून तो मोडला. मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनल मध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला. मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं. कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच, पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं. यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो. तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचं आहे आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे. आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल.
0: गुरिंदर वीर, तुम्ही काय सांगाल?
1: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू. सर, कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशन केला तेव्हा आम्ही जेव्हा वॉर्म अप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश, तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्म अप इथे करू, इथे वॉर्म अप चांगलं होईल. आम्ही एकमेकांना मदत करतो. एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो. मैत्री हवी, पण सर, जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत. जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो. मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन.
0: हे बघा, तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना, ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे, देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे. मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचंही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे,

0: हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे, माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल, माझ्या शुभेच्छा.
1: आभारी आहे सर.
0: धन्यवाद. प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. कडक ऊन, गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. सतत पाणी पीत राहा. उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा. या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका. मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी

आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तस तशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं, तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल, उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही. पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी, आणि गुजरात राजस्थान मध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असत. आणि इतकंच नाही तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम, नीरमोर, संबारम आणि ओडिशा मधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत, तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत. आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात, कसलाच गाजावाजा नाही, पण पिढ्यान पिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो, आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तस लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात. आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत, आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळ मधील अलुवा इथे साजी वलाशेरील असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000 अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते. आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वलाशेरील यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज

असते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोपमधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भरून टाकलं. नेदरलँड्स मधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँड्सचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे, म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येतं की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानाअंतर्गत छत्तीसगड मधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृती बद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे. त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी बद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ऍस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिर आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ऍस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे, जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लब

ना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लब मध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली, त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही तर आपण गंगेची जैव विविधता वाचवतो. आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं. कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावडं, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत, पण समाज सेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे. म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते.

0: मित्रांनो, गिरीजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नई मधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरीजा अम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला. त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असं काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देतं. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे जात आहे. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत. त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद, नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. हा अनुवादित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. श्रोतेहो, आज रात्री 8 वाजता आपण मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद पुन्हा प्रसारणात पुन्हा ऐकू शकाल. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: तुला तगडा इन्सेंटिव्ह मिळालाय, काय प्लॅन आहे?
2: गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट.
3: अगदी बरोबर विचार करताय तुम्ही. आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करणं सोपं झालं आहे.
1: पण कसं?
3: RBI रिटेल डायरेक्ट स्कीम मध्ये ब्रोकर शिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या निधीवर मिळतील रिटर्न्स. RBI पोर्टल वर जा, मोफत अकाउंट उघडा आणि आपल्या बँक खात्यातून सरळ पैसे इन्व्हेस्ट करा. सुरक्षित, सोपं.
4: रिटायरमेंट नंतर मी इथेच इन्व्हेस्ट करेन.
3: अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही. RBI सांगते आहे,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
7: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन गारंटी के साथ.
6: पता: दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
7: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.
0: श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारची 12:05 आणि 6 सेकंद झाली आहेत. आता वनिता मंडळ कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: रसिका हो नमस्कार. संगीत ही केवळ कला नाहीये तर ती आत्म्याची भाषा आहे आणि त्या भाषेला आपल्या सुरांनी आणि आपल्या भावनेनं जिवंत करणाऱ्या काही दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या अशा गायिका माणिक वर्मा, ज्यांच्या आवाजात कोमलता आहे, ताकद आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनाला भिडणारी प्रामाणिकता सुद्धा आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या विश्वात काही आवाज असे असतात की जे फक्त कानांपर्यंत मर्यादित राहत नाहीत तर ते थेट मनाच्या गाभाऱ्याला स्पर्श करतात आणि असाच एक सुरेल, भावस्पर्शी आणि अभिजात स्वर म्हणजेच माणिक वर्मा. श्रेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचं नाव उच्चारता क्षणी आपल्याला अमृताहुनी गोड असं त्या देवाचं नाव दिसू लागतं, कबीराचे शेले विणणारा राम दिसू लागतो आणि श्रीरामाची विजय पताका सुद्धा. बरं, त्यांच्या गीतातून केवळ ईश्वराचंच दर्शन झालं नाही तर गीत संगीताच्या सर्वच प्रकारातून त्यांनी तुमच्या आमच्या मनातल्या सर्व भावना सुद्धा टिपल्या. मग ते शास्त्रीय गायन असो, भावगीत असो, भक्तिगीत, गझल, ठुमरी किंवा मग नाट्य संगीत असो, त्यांचा तो सोज्वल स्वर कायमच मनात रुंजी घालत राहिला आणि या नंतरही घालतच राहणार. अत्यंत समृद्ध गायकी, भावपूर्ण अभिव्यक्ती आणि शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक यामुळे त्यांनी मराठी भावसंगीत, नाट्य संगीत, शास्त्रीय संगीत आणि संगीताच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या गायनातली शुद्धता, भावनांची खोली आणि रागदारीची नाजूक जाण हे रसिकांना कायमच मंत्रमुग्ध करत आलं आहे. रसिक हो, 16 मे 2025 पासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली होती आणि आजच्या दिवशी या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होतीये. आज आपण विशेष कार्यक्रमात त्यांच्या या अद्भुत संगीत प्रवासातल्या आठवणींना उजाळा देणार आहोत आणि त्या आठवणी उलगडणार आहेत नाट्य संगीताच्या प्रचार प्रसार क्षेत्रातल्या अत्यंत अनुभवी आणि सन्माननीय असं व्यक्तिमत्व, ते म्हणजे शुभदा दादरकर यांच्याकडून. विशेष म्हणजे हे घरचं नातं आहे, नणंद भावजईचं नातं तितकंच घट्ट असं. शुभदाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे आजच्या या विशेष कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: मी आत्ताच म्हटलं की तुमचं हे घरचं नातं आहे नणंद भावजईचं आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या गाण्याच्या सुद्धा विशेष अशा काही आठवणी आहेत आणि त्यानेच आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया.
1: नक्कीच. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, खरंच अमृताहून गोड असं ज्यांचं व्यक्तिमत्व होतं, अमृताहून गोड असा ज्यांचा आवाज होता, अमृताहुनी गोड अशी ज्यांच्या गाण्यात सहजता होती, सरलता होती, अकृत्रिमपणा होता आणि अत्यंत भावस्पर्शी गाणं होतं, अशा माणिक वर्मा जे तुम्ही मगाशी म्हणालात सगळ्यांच्या लाडक्या, अहो सुहासिनी मुळगावकर त्यांना लाडिक वर्माच म्हणायच्या, तर त्यांचं नावच तसं झालं होतं. तर अमृताहुनी गोड ही त्यांची ओळखच बनली. पण इतकी साधी चाल की जी सहज गुणगुणता येईल अशी बाळमात्यांनी दिलेली सुंदर चाल आणि भिंपलास राग असल्यामुळे सहजी सगळ्यांना आवडणारा राग, त्यामुळे ही एक ओळख तर आहेच. पण या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य असं की हे गाणं जेव्हा त्या भारत गायन समाजात एका कार्यक्रमात गात होत्या जिथे खुद्द नटसम्राट बालगंधर्व आले होते आणि त्यांनी ते गाणं ऐकलं आणि त्यांना इतका आनंद झाला, अरे आपली गायकीच या गाण्यातनं ऐकायला मिळते आणि त्यांनी अगदी शाबासकी दिली आणि शाबासकी दिल्यावर माणिकताईंनाही भरून पावलं की नानांच्याकडनं म्हणजे बालगंधर्वांच्याकडनं आपल्याला अशी शाबासकी मिळते, तर ह्या संधीचा आपण फायदा काय करून घेऊ नये असं मनात आलंच. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी विचारलं, नाना एक विचारू का? हो विचार ना. काय? सांगू, तुम्ही मला तुमची सगळी गाणी शिकवाल का? मला खूप आवडेल शिकायला. ते म्हणाले शिकवेन की, पण माझी एक अट आहे. माणिकताईंना

0: वाटलं काय अट असणार, काहीतरी पैसे मागणार असतील, जास्त पैसे मागणार असतील, काय असेल ते. हो सांगा ना काय अट आहे. मी आता कान्होपात्रा नाटक काढणार आहे, त्याच्यात कान्होपात्राची भूमिका तू करावीस, त्यानिमित्ताने मी तुला ती सगळी पदं आणि त्यानिमित्ताने इतरही नाटकातली पदं तुला बसवून देतो. माणिकताईने ऐकलं, त्यांचं ध्येय ठरलेलं होतं, त्यामुळे त्या ध्येयापासून त्या विचलित झाल्या नाही.
1: फक्त गायन,
0: फक्त गाणं आणि गाणं, आणि गाणं देखील उच्च स्तरीय शास्त्रीय संगीतात उच्च स्थान मिळवणं हे त्यांचं स्वप्न होतं. आणि त्यामुळे नम्रपणे पण त्यांनी नकार दिला. नकार देणं हे फार अवघड आहे, होकार देणं सोपं आहे हो, पण नकार दिला. आणि बालगंधर्वांची गायकी त्यांनी स्वतः एकलव्याप्रमाणे म्हणतो तशी रेकॉर्ड स्वरनं अत्यंत ऐकून ऐकून ऐकून आत्मसात केली.
1: त्यांचे जे साथीदार होते त्यांच्याकडून पण शिकून,
0: एक थोडस हरिभाऊ देशपांडेंनी काही जागा दाखवल्या, पण प्रामुख्याने सगळे रेकॉर्ड स्वरनं यांनी आत्मसात केली. मुळात काय आहे की कोणतीही गायकी ही आत्मसात करायला तुम्हाला तशी दृष्टी असावी लागते, ते कळायला लागतं की हे नेमकं काय केलंय. नुसती नक्कल करून चालत नाही, तर त्यामुळे ती नुसती नक्कल नव्हती, त्या गायकीतला आत्मा त्यांना कळला होता, म्हणून त्यांनी ती गायकी आत्मसात केली. हा दुसरा किस्सा. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा, तसे बरेच किस्से पण हा महत्वाचा असण्यासाठी की दिल्लीला जो नॅशनल कार्यक्रम होतो त्या नॅशनल कार्यक्रमामध्ये माणिकताईंना जेव्हा गायला बोलावलं त्यावेळेला साधारणपणे कलाकार पहिल्यांदा एक शास्त्रीय संगीतातली बंदिश, कोणताही एक राग, त्यानंतर ठुमरी, त्यानंतर भजन, या पद्धतीने ती मैफिल साधारणपणे. त्यांनी पहिला राग म्हटला पण नंतर ठुमरी म्हणण्याच्या ऐवजी त्यांनी सांगितलं मी अमृताहून गोडं गाते. तिथे असलेले सगळे जण म्हणाले की अरे असं नका करू तुम्ही, कारण ना प्रादेशिकत्वाचा एक ठप्पा पडेल तुमच्यावर, असं नका करू. त्या म्हणाले काही नाही होत, मला खात्री आहे हे नक्की आवडेल लोकांना. आणि त्या हट्टाने अमृताहूनी गोडच गायल्या. आणि त्याच आठवण जी प्रसिद्ध आहे आणि वाचनात येते ती तर नेहमीचीच आहे की वसंता कुमारी ह्या तमिळ गायिकेनी पण ते सगळं गाणं शिकून घेतलं, तमिळ मध्ये रेकॉर्ड केलं, चाल तशीच फक्त शब्द तमिळ, आणि तेही मराठी अमृताहूनी गोड इतकंच लोकप्रिय झालं.
1: जगप्रसिद्ध किस्सा म्हणायला हवा तो आपल्याला.
0: हो
1: बरं, आता बालगंधर्वांचा उल्लेख आपण केलात आणि भारत गायन समाजाचा सुद्धा, म्हणजे नाट्यसंगीताच्या क्षेत्रात त्यांचं पदार्पण तसं उशिरा झालं तरीही त्यांच्या गायकीवर बालगंधर्वांचे संस्कार दिसतात, ते कसे काय हे सुद्धा कळले. पण भारत गायन समाजाचा उल्लेख केल्यानंतर सुरुवात त्यांची तिथून झाली होती, तर ही त्यांची पहिली पायरी म्हणायला हरकत नाही आपल्याला. कशी झाली होती ही नेमकी सुरुवात?
0: खरं सांगू का, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात त्याप्रमाणे माणिकताईंच्या अंगी गाण्याचे गुण आहेत हे त्यांच्या आईला केव्हाच कळलं होतं. म्हणजे त्या सांगत असत हिराबाई दादरकर, माझ्या सासूबाई म्हणजे, तर त्या म्हणायच्या की हार्मोनियमची एखादी पट्टी दाबली की बरोबर त्या स्वरात ते स्वर मिसळत असे. आणि असं झालं की त्या स्वतः गायिका होत्या, बशीर खा साहेबांकडे शिकत होत्या, आणि ते शिकत असताना ऐकत बसायच्या त्या शिकवणी, आणि मग ते संस्कार आपोआप झाले. पण जे ध्रुव सिनेमातली जी आठवण अगदी प्रसिद्ध आहे, पण तिथे जे पारितोषिक त्यांना मिळालं वयाच्या 5व्या वर्षी
1: हार्मोनियम,
0: आणि मग लक्षात आलं की नाही ह्या मुलीला आता शिकवलंच पाहिजे रीतसर. आणि मग अगदी साधं पहिल्यांदा भारत गायन समाजात भोपे गुरुजींकडे गाण्याची शिकवणी सुरू झाली. पण त्यानंतर मात्र असं झालं की दत्ता डावजेकरांनी एका गाण्यासाठी विचारलं आणि त्यांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड केलं माणिकताईंच्या वयाच्या 11व्या वर्षी. बहरली जणू लतिका कलिका जीव रमला या क्षणाला, अक्षरशः हे गाणं इतकं प्रसिद्ध झालं. आपण मला वाटतं ते गाणं आधी ऐकूया आणि नंतर त्या गाण्याविषयी मी बोललेलं बरं.
1: नक्की नक्की.

0: बहर आली जणू लतिका कलिका या गाण्याची रेकॉर्ड बाहेर आली तेव्हाच माईंच्या म्हणजे त्यांच्या आई हिराबाई दादरकर त्यांच्या लक्षात आलं की हे मुलगी खूप छान गाते, शिकवलेलं अगदी बरोबर गाते, त्यात काहीही चूक नाहीये. पण मग त्यांनी एक खऱ्या अर्थाने गाण्याची दृष्टी दिली, कारण ते जे आलाप होते तुम्ही ऐकला असेल आत्ता कडव्यात तर कळेल तुम्हाला की जसं डीडींनी बसवून दिले होते तसेच्या तसे आलाप त्या गायल्या होत्या. मग त्या म्हणायला लागल्या, हे बघ तू जर असे बसवलेले आलाप गायला लागलीस तर तुझी पंचाईत होईल. म्हणजे असं आहे की एखादं गाणं बसवलं आणि एखादी जागा तू विसरलीस त्यातली तर तुला ते जोडणं खूप कठीण जाईल आणि ते छान नाही वाटणार. तर त्यामुळे आपल्या मनाने आलाप घेता आले पाहिजेत, आपल्या मनाने काही हरकती घेता आल्या पाहिजे आणि ते प्रयत्न कर. कसे करता येतील हे पण त्यांनी दाखवलं की सा ग प या तीन स्वरात किती अंतर आहे बघ, मग त्या अंतरामध्ये मध्ये आपल्याला काय घेता येऊ शकेल ह्याचा विचार कर. म्हणजे थोडक्यात विचार करण्याची प्रवृत्ती जी आहे ती तिथूनच सुरू झाली आणि ते मात्र संस्कार अगदी त्यांच्या मातोश्रींनी इतके चांगले केले की ते आयुष्यभर पुरणारे झाले.
1: वा, म्हणजे खऱ्या अर्थानं गायनाचे संस्कार हे घरातूनच झाले. बरं, याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी येते की घरातलं वातावरण म्हणजे माई अर्थात हिराबाई दादरकर यांनी त्यांच्या संपूर्ण संगीत कारकिर्दीमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. पण याच्यामध्ये वडिलांची भूमिका काय होती, कशी होती नेमकी?
0: वडिलांची भूमिका सपोर्ट करणारी होती.
1: हा,
0: कारण त्यांनाही गाण्याची आवड होती. कान्सेन तर ते होतेच, स्वतः गायक नसले तरी. आणि तसं जर नसतं तर त्यांनी माईंना पण गाणं शिकायला परवानगी दिली नसती. गाणं शिकायला त्यांना परवानगी होती पण बाहेर गायला परवानगी नव्हती. कारण तो काळ असा होता ना, त्या काळामध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने बायका सन्मानाने गायला लागल्या ते हिराबाई बडोदेकरांच्या नंतर. पण पूर्वी असं गायला परवानगी नव्हती, त्यामुळे एक प्रकारे आपलं स्वप्न आपल्या मुलीच्या माध्यमातूनच माईंनी पुरं केलं असंही म्हणायला काहीच हरकत नाही. पण ते त्यांनी पुरं केलं, त्यामुळे जरूर गाणं करावं असं काही त्यांना गाण्यासाठी त्यांचा काहीच विरोध नव्हता. माणिक त्यांच्या शिकण्यासाठी काहीच विरोध नाही.
1: शुभ्रताई घरच्यांचा एकूण दृष्टिकोन कसा होता, त्यांचा पाठिंबा कसा होता हे तर झालंच आणि पहिली रेकॉर्ड जी 12व्या वर्षी निघाली ते आपण सांगितलं. पण त्याच्या बरोबरीने आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांची सगळ्यात गाजलेली रेकॉर्ड जी आहे ती सावळाचा रंग तुझा.
0: हो,
1: तर तिथपर्यंतचा प्रवास नेमका कसा होता?
0: असं आहे, सावळाचा रंग तुझाचं संगीत बाबूजींनी दिलंय तर सर्वांना माहिती आहे. पण सुधीर फडक्यांनी ह्या गाण्यासाठी अचानक माणिक त्यांची निवड नाही केलेली आहे, किंवा जे लोकांना नेहमी माहिती आहे की त्यांनी आग्रह धरला म्हणून ती रेकॉर्ड निघाली. पण HMV चे अधिकारी तितके म्हणजे नाराज होते खर तर माणिक त्यांच्या आवाजावर. पण तो आवाज असा तसा नाही निवडला, बाबूजींचा त्याच्यामागे एक विचार होता आणि तो ठाम विचार होता. त्यावेळेला गोकुल नावाचा एक हिंदी सिनेमा येणार होता आणि त्याच्यामध्ये आया गोकुल में छोटासा राजा क्या है उसका नाम रे हे गीत त्यांना रेकॉर्ड करायचं होतं आणि त्यासाठी ते एका नव्या आवाजाच्या शोधात होते.
1: प्रभात साठी ना?
0: हो,
1: तिथेच भेट
0: होय होय. आणि तसा त्यांना हवा तसा आवाज मिळेला आणि मग बघू आपण काही करता येईल तर, नाही तर मग मुंबईत न शोधू. तर फडक्यांचे जे असिस्टंट होते होंबळ, तर ते म्हणाले मी असं करतो, एक मुलगी आहे पुण्यात आत्ता गाते चांगली गाते, मी तिचं गाणं तुम्हाला ऐकवतो, तुम्ही ऐकून तर बघा. मग ते होंबळ बाबूजींकडे घेऊन आले माणिक दादरकर आणि मग जेव्हा त्यांनी एक दोन मराठी गाणी आणि एक दोन हिंदी गाणी बाबूजींना ऐकली.

0: बोली ते ऐकल्याबरोबर बाबूजींच्या लक्षात आलं की ह्या मुलीची शास्त्रीय संगीताची तयारी चांगली आहे आणि मुख्य म्हणजे हिच्याकडे बालगंधर्वांचा बाज आहे हे त्यांना त्या गाण्यामधनच कळलं. आणि त्यांचं जे मत होतं म्हणजे बाबूजींना शास्त्रीय संगीत उत्तम गाऊ शकणारा वजनदार भारदस्त गळा आणि सुगम संगीत प्रकारातली कुठलीही जागा अगदी सहजपणे काढू शकणारा आवाज हवा होता. आता हे रेअर कॉम्बिनेशन मिळणं अवघड होत आणि ते त्यांना माणिकताईंच्या आवाजात सापडले. मग त्यांनी रेकॉर्ड करायचं ठरवलं. पण असं असतं की चित्रपट गीतासाठी जरा उंच स्वर पाहिजे, पण तरी सुद्धा बाबूजींनी काही एक युक्ती करून पण माणिकताईंच्याच आवाजात ते गाणं रेकॉर्ड केलं गोकुल मधलं. आणि ते गाणं रेकॉर्ड झालं आणि सगळ्यांना ते खूप आवडलं. त्यावेळेला बाबूजी HMV मध्ये म्युझिक डायरेक्टर होती आणि मग त्यांना असं वाटलं या मुलीसाठी त्यांनी गदिमांना सांगून दोन वेगळी गाणी लिहून घेतली. एक गोकुळीचा राजा आणि दुसरं सावळाचं रंग तुझा. त्या गाण्यांना संगीत दिलं आणि मग HMV च्या अधिकाऱ्यांकडे त्यांनी शब्द टाकला की या गाण्याची आपण ध्वनिमुद्रिका काढूया. HMV चे अधिकारी जरा नाराज होते पण बाबूजींनी पटवून दिलं की तुम्ही हे कसंही करा, त्यांचा खूप आग्रह होता, ही रेकॉर्ड काढा, तुम्हाला नक्की यश मिळणार आहे हे मी सांगतो. आणि त्यावेळेला HMV मध्ये बाबूजी म्युझिक डायरेक्टर असल्यामुळे त्यांच्या शब्दाला एक मान होता आणि मग ते मान्य केलं गेलं. आणि मग खरंच जो काही इतिहास घडला तो सर्वश्रुत आहे. या गाण्याने काळ्या मातीच्या महाराष्ट्राला सावळ्या रंगात दंग केलं.
1: लोकप्रियतेचे उच्चांक मोडले
0: अक्षरशः.

0: प्रतिभा माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत शुभदा दादरकर यांच्याशी.
1: शुभदाताई, सावळाचा रंग तुझा या गाण्यामध्ये आपल्याला शास्त्रीय संगीताची बैठक दिसून येते. आणि हे बाबूजींना माहीत होतं की इथे बालगंधर्वांच्या संगीताची किंवा गायकीचं आपल्याला दर्शन होत आहे, तर हे शिक्षण सुरूच असणार. पण त्यांनी जे शिक्षण घेतलं होतं सुरुवातीला, म्हणजे सुरेश बाबू माने असू देत, जगन्नाथबुवा पुरोहित असू देत किंवा इतर अनेक गुरु, मला त्यांना लाभलेले गुरु आणि त्यांच्याकडून त्यांनी घेतलेलं शिक्षण किंवा त्यांचा नेमका प्रभाव त्यांच्यावर कसा पडला हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल.
2: असं आहे की जेव्हा माईंना हे जाणवलं की हे खूपच बसवलेलं होतंय तरी सुद्धा गाणं, हे आता ही प्रॉपर वेळ आहे की जिथे अगदी चांगली तालीम मिळायला पाहिजे गाण्याची. गाण्याचं शिक्षण वेगळं आणि तालीम वेगळी, तर ही तालीम मिळायला पाहिजे हे जाणवल्यावर सुरेश बाबू मानेंकडे किराणा घराण्याची गायकी त्यांनी शिकायला सुरुवात केली किंवा त्यांना सुरेश बाबू मानेंची तालीम मिळाली, अगदी चांगली तालीम मिळाली. असं होतं की त्यांची वृत्ती माणिकताईंची अशी होती की जे जे सुंदर वाटेल, जे जे छान वाटेल ते आपण आत्मसात करावं. म्हणजे कसं आहे की त्या पुण्यामध्ये एकही कार्यक्रम ऐकायचा सोडत नव्हत्या. त्यांच्या तरुण वयात

0: अपार्टमेंटपेक्षा 16व्या वर्षी ही रेकॉर्ड आहे सावळाचा रंग जसा. म्हणजे एक साधारण 12, 14 ते 16 वगैरे हा जर काळ घेतला तर तो पुण्यातला काळ असा होता की मास्टर कृष्णराव, सवाई गंधर्व, बालगंधर्व यांची गाणी सतत प्रत्येक आठवड्याला कोणाचं नाही कोणाचं गाणं असायचंच. आणि कुठेही गाणं असलं पुण्यात तरी हा ऐकायला जायचं. त्यामुळे ते ऐकून ऐकून ऐकून त्यांना बरंच गाणं आत्मसात झालं होतं. आणि ती एक नजर आली होती की जिथे जे छान वाटते ते उचलायचे आपण. किराणा घराण्याची जी शिस्त होती त्याप्रमाणे की गाताना पहिल्यांदा स्थायी आणि अंतरा लागोपाठ म्हटलाच पाहिजे ती त्यांनी सगळी पाळून अनेक राग शिकले. सुरुवातीला सुरेश बाबू मानेंकडे, पण नंतर इनायत खान साहेबांच्या कडे सुद्धा आग्रा घराण्याची थोडीशी तालीम थोडा काळ शिकल्या तेव्हा, पण त्याच्यामध्ये फार सुंदर बंदिशी त्यांना मिळाल्या. त्यानंतर बराच काळ वेगळा वेगळा आहे की लग्नानंतर भोलानाथ भट्ट अलाहाबाद जिथे त्यांना शिकायला मिळालं,
1: पहाटे उठून
0: जायला लागायचं आणि ते त्या सासरच्या मंडळींनी सपोर्ट केला की गाणं शिकायला पाहिजे हे चालू राहू दे. त्यामुळे त्यांचं गाण्याच्या शिक्षणात कधीही खंड पडला नाही. पण जसं सुरेश बाबू मान्यांकडे गाणं तसं नंतर आग्रा घराण्याचे जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्याकडे त्यांचं अगदी भरपूर आणि शास्त्र शुद्ध शिक्षण झालं आणि ते शिक्षणाचा त्यांना इतका उपयोग झाला. आणि का तर जेव्हा माणिकबाईंचं लोक गाणं ऐकायचे तेव्हा त्यांना कळायचं की हे कुठलं तरी एकाच घराण्याचं गाणं नाहीये. कारण का प्रत्येक घराण्यातली काय चांगली गोष्ट आहे ती त्यांनी उचलली, ती आपल्या गाणं प्रवृत्तीशी मिळती जुळती केली आणि स्वतःची अशी एक गायकी बनवली. आणि म्हणून जे अगदी टिपिकल असतात ना की आमच्या घराण्याचं म्हणजे ही अशीच शिस्त, तसं घराण्याच्या चौकटीत अडकलेलं त्यांचं गाणं नव्हतं तर घरंदाज या शब्दाशी निगडित असलेलं घराणेदार गाणं होत.
1: वा वा वा, सगळ्या घराण्यांचा मिलाफ असलेलं अतिशय सुंदर अशी स्वतःची शैली होती. वा वा वा. पहिला सार्वजनिक कार्यक्रम केल्यानंतर म्हणजे पुणे, सुरत, कलकत्ता, मुंबई, पहिली रेकॉर्ड, आयुष्यातला असे 2 ते 3 टप्पे खूप महत्वाचे आपण पाहतो त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीकडे पाहताना. म्हणजे प्रभात मध्ये अमर वर्मांची झालेली ओळख असो, त्यानंतर अगदी त्यांचा लग्नापर्यंतचा प्रवास असो आणि लग्नानंतर पुढे पुणे, अलाहाबाद, मुंबई हा सगळा प्रवास, तर कारकिर्दीच्या या टप्प्याविषयी काय सांगाल?
0: हा टप्पा खूप महत्वाचा आहे. मुलींच्या दृष्टीने तर नक्कीच महत्वाचा आहे. कारण कुठल्याही मुलीला जिला गाणं करायचंय, गाण्यातच करिअर करायची आहे, तिच्या दृष्टीने लग्न हा खूप महत्वाचा टप्पा आहे की पुढे आपलं काय होणार. तत्पूर्वी फक्त एक सांगू इच्छिते की माईंची जी इच्छा होती की सुशिक्षित गायिका, पहिली ग्रॅज्युएट गायिका हे जे माणिकताईंच्या नावापुढे विरोध लागलं ह्याला सर्वस्वी जबाबदार माई आहे. त्यावेळेला मात्र त्यांनी माणिकताईंच्या वडिलांशी वाद घातले. ते असं म्हणत होते की काय करायचंय तिला शिकवून, कशाला कॉलेजात जायला पाहिजे, नाहीतरी नंतर लग्नच करून द्यायचंय ना, मग काय करायचंय शिकून. नाही, शिकलंच पाहिजे, ग्रॅज्युएट व्हायलाच पाहिजे हा माईंचा आग्रह होता. आणि त्याप्रमाणे त्या शिकल्या गायल्या. लग्नाचा टप्पा हा त्या दृष्टीने महत्वाचा असतो.
1: बरोबर.
0: आणि तसं एक स्थळ पण आलं होतं बघायला, पण त्या मुलाला गाण्यात काही रस नाही म्हटल्यावरती नाही बाबा मला लग्न करायचंय असं झालं. पुढे मागे मग काहीतरी ओळख झाली प्रभात मध्ये वगैरे, हे सर्वांना सर्व श्रोत आहे. म्हणजे याच्यात मी नवीन सांगण्यासारखं काही नाहीये. कारण अमर वर्मा हे पण कलाकार, प्रभात मध्ये स्वतः गीत लेखक, कवी, पटकथाकार, चांगल्या तऱ्हेने लिखाण करणारे कवी मनाचे, त्यामुळे साहजिकच गाण्याविषयी आस्था असलेले होते. आणि मुख्य म्हणजे प्रभात मध्ये हिंदी सिनेमातली गाणी ज्या माणिकताई गात होत्या ते त्याचे उच्चार चांगले करून घेणं, चांगल्या तऱ्हेने शिकवणं, इथे त्यांची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं, अर्थातच घरी सांगितल्यावर घरनं सगळी चौकशी वगैरे करून लग्न करायचं ठरवलं.
1: माईंच्या आग्रहाखातर त्यांनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं म्हणजे बी ए पूर्ण केलं. एका म्युझिक कंपनीच्या रेकॉर्डवर त्यांचं नाव आहे गायिका म्हणून आणि तिथे बी ए म्हणून उल्लेख सुद्धा केलेला आहे त्याच्यावर.
0: मी आता त्यांच्या लग्न पत्रिकेत पण असा उल्लेख आहे, माणिक दादरकर बी ए.
1: शुभदाताई त्यांच्या साध्या सरळ स्वभावाबद्दल, सोज्वळतेविषयी, त्यांचा पेहराव, केशभूषा,

0: त्यांचा वावर याच्याविषयीचे अनेक किस्से आहेत, मग ते महाविद्यालयातले असू देत किंवा मग नंतरचे असू देत, त्याविषयी सांगा ना.
1: असं आहे ना, त्यांच्या साधेपणाविषयी, म्हणजे एवढी मोठी गायिका आहे पण हिला कसलाच गर्व नाही, हे सामान्य माणसांना फार आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती. पण त्यांचा स्वभावच अगदी साधा, अगदी साधा म्हणजे किती साधा असावा. तर त्यांच्या शालेय जीवनापासून पण त्यांच्या ज्या मैत्रिणी होत्या सगळ्या वेगवेगळ्या शाळेतल्या होत्या, पण पुण्यातल्या सदाशिव पेठेतलं ते वातावरण होतं, त्यामुळे त्या वेगवेगळ्या प्रसंगी, मग गणपती असेल, मंगळागौर असेल, वेगवेगळ्या सणवाराला असे एकत्र जमायच्या. आणि त्यातल्या मैत्रिणींपैकीच एकीनी नमुताई भागवत म्हणून नाव, त्यांनी असं म्हटलं, माणिकला कधी आग्रह करायलाच लागला नाही, तिला नुसतं म्हटलं गाणं म्हण की लगेच ती गाणं म्हणत असे, आम्हाला कधी आग्रह नाही करायला लागला. तसंच राहणीमान सुद्धा त्यांचं अगदी साधं होतं. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या नंतर कित्येक वेळेला असं व्हायचं की त्यांची अधिकाधिक भक्तिगीतं असल्यामुळे म्हाताऱ्या आजीबाई सगळ्या जास्ती प्रेमात असायच्या, सगळ्या सगळ्यांना फार वाटायचं. आणि कित्येक वेळेला बाहेरगावी गाण्याच्या कार्यक्रमांना त्यांच्या मुलांना जर नेता आलं नाही माणिक त्यांच्या कार्यक्रमाला, तर ते रिक्वेस्ट करायचे, अहो माझी आई कि माझी काय असेल 90 वर्षाची हो, तिला नाही मला आणता आलं, तुम्ही याल का आमच्या घरी आणि एखादं गाणं तेवढं म्हणून दाखवाल का. तर असं सुद्धा त्यांनी घरी जाऊन त्यांचा तो कुठला अभंग पाहिजे त्यांनी म्हटला अमुक गाणं, तर गाणं म्हणून दाखवलेलं
0: आहे.
1: म्हणून जे म्हणतो ना की त्यांचं जे मत होतं पहिल्यापासून की पैसा महत्वाचा नाही, पण ही माणसं जी जोडली जातात ती खूप महत्वाची आहेत, आणि आयुष्यभर त्यांनी माणसं जोडली.
0: खरंय खरंय खरंय. केवळ भावगीत गायिका म्हणून त्या नव्हत्या, तर त्यांनी किती वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत, आणि त्या प्रत्येक गीत प्रकाराचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे, आणि तितकीच सुंदर अशी ती गीतं सुद्धा आहेत. आम्हाला त्या गीतांविषयी जाणून घ्यायला आवडेल. आता
1: कुठलाही गीत प्रकार गायला नाही असं नाहीच, पण तरीही सगळ्या गीत प्रकारांमध्ये, म्हणजे शास्त्रीय बंदिश तर आहेच, ठुमरी आहे, पण त्याबरोबर गझल पण आहे, मराठी गझल हा प्रकार त्यांनीच गायला पहिल्यांदा, नाट्यसंगीत तर आहेच आहे, चित्रपट गीतही आहे, तसं सर्व गीत प्रकार गायले, पण सगळ्यामध्ये जास्ती त्या रमल्या किंवा जास्ती लोकांना जे आवडलं ते त्यांचं भक्ती संगीत. भक्ती संगीतात म्हणजे त्याही स्वतः, कारण त्या देवभोळ्या होत्या, स्वभावच अत्यंत देवभोळा, कारण घरातच वातावरण तसं होतं, त्यामुळे आपोआपच अगदी सगळी धारणाच अशी की जे काही येते देवामुळे हे असं झालं, देवच बघून घेईल, म्हणजे सगळी त्यांची अशी भक्ती होती. या बाबतीतलाही एक किस्सा फार छान आहे सांगण्यासारखा, की नरसोबाच्या वाडीला त्या गेल्या असत्या कार्यक्रमाच्या वेळेला, तिथे गेल्या आणि म्हणाल्या की तिथल्या पुजाऱ्याला विचारलं, सगळं नमस्कार करून झालं, प्रदक्षिणा घालून झाली, सगळं झालं, पुजाऱ्याला विचारलं, अहो इथे, आणि पुजाऱ्यांना माणिकबाई आल्या आहेत म्हणजे त्यांना अगदी खूपच त्याचं कौतुक वाटत होतं, मी इथे एखादा अभंग म्हटला तर चालेल का देवाची सेवा करायला, पेटी नाही, तबला नाही, तंबोरा नाही, काही नाही, माणिकताईंना कोण नाही म्हणणार, अहो चालेल ना. आणि तिथे त्यांनी अमृताची गोडी तुझ्या भजनात असं गाणं गायल्या, ते गायल्या तर गायल्या, त्यांच्याबरोबर त्यांची शिष्या होती वासंती रानडे, तिला पण खूप आवड अशी, माझ्या बरोबर ना माझी एक शिष्या आली, ती पण एक गाणं गायली तर चालेल का. अरे बाप रे, इतक्या साधेपणाने एवढ्या मोठ्या, म्हणजे त्यावेळेला त्या टॉपला होत्या, गाण्याचे कार्यक्रम करत होत्या रेग्युलर इतके, आणि अशा वेळेला त्यांनी इतकं नम्रपणे विचारावं देवळातल्या पुजाऱ्याला, हे फार विशेष होत, त्यांचा स्वभावच तसा होता.
0: ठुमरी विषयी सुद्धा असा एक खूप छान किस्सा आहे की ज्या ठुमरी गाण्यासाठी त्यांना असं वाटत होतं की हे शब्द मी कसे गाऊ, आणि ते शब्द नंतर अमर वर्मानी बदलून सुद्धा दिले होते, नाही का.
1: हो, काय आहे की ठुमरी गायची म्हणजे जास्ती करून शृंगारी असतात, आणि ते त्यांना गायला अतिशय संकोच वाटायचा, आणि वर्मांनी त्यांना एकदा विचारलं जेव्हा लग्न ठरल्यावरती नंतर, की माणिक तू ठुमरी क्यों नाही गाती, त्यामुळे मला जरा संकोच वाटतो, असे शब्द मला नाही आवडत, नाही म्हणताय, तर म्हणे काय शब्द आहेत जरा ऐकव तरी, तर मग त्यांनी सांगितलं अहो नजरिया लागे प्यारी वगैरे मला नाही म्हणता येत.

0: शब्द थोड़े बदलून दिले आणि त्यांनी त्या ठिकाणी मधुरिया बंसी सुनत रही राधा तन विसर गई सुध साधी। राधा कृष्णाचा तिथे संदर्भ आल्यावर त्यांच्यासाठी ती अगदी मोकळीक झाली आणि मग त्या
1: निसंकोच गायला सगळ्या
0: निसंकोच गायला लागल्या। मग ते ठुमरी हा प्रकार त्या गायला लागल्या, पण ठुमरी हा प्रकार त्यांनी जो शिकला तो मुख्य म्हणजे अलाहाबादचे भोलानाथ भट्ट यांच्याकडे त्यांनी ठुमरीचं शिक्षण घेतलं। जसं शास्त्रीयचं हे गुरु झाले तसं भोलानाथ भट्टांकडे, म्हणजे ते बंदिशीही रचायचे स्वतः, पण ठुमरी फार त्यांचं वैशिष्ट्य होतं।
1: पहाटेच्या थंडीत जाऊन शिकलेल्या तिथे त्या,
0: हो हो, तिथे जरा ते स्वतः ब्रह्मचारी होते, झोपडीत राहायचे आणि ते स्वतः रचना करायचे। ठुमरी गायकीत त्यांचा हातखंडा होता, पण त्यांची अट एकच असायची, मी येऊ का शिकायला, हो पहाटे यायला पाहिजे आणि माझी जी बिदागी येते तुझी बिदागी काय, दररोज येताना मिठाई आहे का, तर मी गंगेवरच्या त्या साधू संतांना नदीवर ते जायचे 7:30 ला, तर त्याच्या आधी तू आलं पाहिजे शिकायला, 5 ला यायचं जायचं शिकायचं आणि मिठाई दिलेले ते त्या साधू संतांना देत असत। ते तर इतक्या साधू माणसाकडनं आपल्याला शिकायला मिळतंय, त्या थंडीत कुडकुडत त्यांचे जिजाजी त्यांना घेऊन जायचे टांग्यात, नाही ठरवला होता तरी, पण ते ब्लँकेट काय असेल पांघरून ते
1: पांघरून जायच्या,
0: ते जायच्या। पण हे आजकाल किती जणींना जमेल असा प्रश्न विचारला, तर त्यासाठीचे जे हे जे कष्ट आहेत ना ते खरोखरी, कारण लग्नानंतरच काय करणार, आता देखील मुली शिकताना सांगतात अहो लग्न ठरलं ना, आता जरा 1-2 महिने नाही मला करताय ना, का नाही 2 महिने, लग्नानंतर लगेच त्यांनी जमवलं। ते कसं जमवलं, तर सासरच्याचे मन जिंकून घेतली पहिल्यांदा, त्यांनी घुंगट घ्यायला पाहिजे सांगितलं, त्यांनी घुंगटही घेतला, हे कसं जमलं त्यांना, तर त्यांनी सासरच्यांचे मन जिंकून घेतली। संस्कारच तसे होते ना की काही झालं तरी सासरी लोकांना खुश ठेवलं पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे त्यांच्याशी, त्यांनी मन जिंकली आणि मग त्यांच्यासाठी काही बंदिशी त्या गायल्या अलाहाबादच्या त्या घरात, आणि ते ऐकल्यावर त्यांना वाटायला लागलं अरे या मुलीकडे इतके गाण्याचे गुण आहे, तर हिचं गाणं भरलं पाहिजे, आणि मग ते भोलानाथ भट्टांकडे शिकायला म्हणजे मदत केली त्यांनी। पण लग्नानंतर आपण अलाहाबादला गेल्यावर लगेच तेवढ्या वेळात देखील तोही वेळ वाया नाही घालवायचा, तेवढ्या वेळात पण काहीतरी आपल्या पदरी पडलं पाहिजे, ते शिकून घेतलं पाहिजे। आता ही जी शिकण्याची वृत्ती आहे ना, त्यासाठी गुरुच करायला पाहिजे असं नाही, वेगवेगळ्या लोकांकडनं, त्यांची मैत्रीण होती मालविका कानन आणि एक आनंद, ते राहायला यायचे कधी कधी इथे, त्या एक आनंद त्यांच्याकडनं काही बंदिशी घेतल्या, म्हणजे असं जर छान बंदिश वाटली तर त्या विचारायच्या मला दाखवाल का जरा, माणिकताईंना कोण नाही म्हणणार, तर मिळायची ती बंदिश घ्यायची। अहो इतकं कशाला गमतीशीर प्रसंग आहे, राणीला जेव्हा त्यांनी वसंतराव कुलकर्ण्यांच्या क्लासला शिकायला पाठवलं त्यांचे गुरुबंधूच, आणि बागेश्वरी रागाची एक चीज वसंतरावांनी जी राणीला शिकवली फेमस आहे कुमार गातात बऱ्याच वेळेला ना डारो रंग मोफे, आणि ती चीज ऐकल्या राणीकडनंच त्यांनी शिकून घेतली,
1: वा
0: म्हणाले मला दाखव ग कशी आहे, म्हणजे इतकं त्यांना जे जे सुंदर उदात्त उन्नत जे काही आहे ते सगळं मला मिळालं पाहिजे,
1: खरं
0: ही त्यांची वृत्ती होती।
1: वा वा, म्हणजे पहा बीएला असताना माईंनी रेडिओ बंद केला होता त्यांचा ऐकलं, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की शेजारच्यांना की एखादी शास्त्रीय संगीताची चीज असेल तर तुम्ही मोठ्याने गाणं लावा,
0: आवाज मोठा करा,
1: मोठा करा, आवाज मोठा करा, मी ते ऐकेन, आणि ते ऐकून तेवढं लक्षात ठेवून त्यानंतर त्या सादर सुद्धा केलं होतं त्यांनी, कमाल आहे ना।
0: आता लक्षात ठेवण्याची जी गोष्ट आहे ती अशी आहे की त्यावेळेला केसरबाई केरकरांच्या काही मैफिली व्हायच्या पुण्यात, तर केसरबाईंच्या गाण्याला सहसा सगळ्यांना परमिशन नसायची यायला, मिळायचं पण नाही, ह्या दोघी जेव्हा ऐकायला जायच्या तर हे गाणं इतकं अद्भुत आहे आणि जयपूरचं गाणं खूप अट्रॅक्ट करणार आहे लोकांना, कानांचे पॅटर्न्स फार सुंदर आहेत, आणि मग त्यांना असं व्हायचं की आता हे गाणं आता सारखे टेप रेकॉर्डर नव्हते, काही टेप करायची सोय नाही, करायचं काय, तर ते सगळे ऐकायचे ऐकायचे ऐकायचे ते लक्षात ठेवायचं, आणि घरी आल्यावर म्हणजे रात्री मैफिली येऊन 1:30-2 जर

0: आरती वाजली तरी घरी आल्याबरोबर तंबोरा काढायचा, ते सगळे तानांचे पॅटर्न्स गाऊन बघायची लक्षात राहण्यासाठी. अशा तऱ्हेने पण किती गाणं मिळवलं.
1: रसिक, आज या घरंदाज गायकीतील काही बंदिशींची झलक आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला राग श्याम कल्याण.

0: रियाज किती शिस्तबद्ध पद्धतीने केला पाहिजे आणि अभ्यास कसा केला पाहिजे.
1: रियाजाचं पण एक असं आहे की प्रत्येकाच्या गळ्याचं, तुमचा गळा वेगळा आहे माझा वेगळा आहे, माझ्या गळ्याला किती तास रियाजाची आवश्यकता आहे, तुमच्या गळ्याला किती तास रियाजाची आवश्यकता आहे. आमचे यशवंतबुवा जोशी म्हणायचे, मी जर जास्त गाईन तर माझा आवाज मैफिलीत बसत जाईल. आणि त्याच्या उलट माणिकताईंचं होतं की आज रात्री जर गाण्याचा कार्यक्रम आहे तर ते आणखीन रियाज करणार की आवाज तापणं म्हणतो ना तसं व्हायचं. आता हे प्रत्येक व्यक्तीस अपेक्षा आहे, ते गोष्ट वेगळी. पण रियाज करताना त्यांनी फार सुंदर उपमा दिली होती की एखादा स्वर जेव्हा आपण लावतो, सा लावला, प लावला, काय तुम्ही, तर तो स्वर लावताना फुगा जसा फुगवतो तसं पहिल्यांदा स्वर लावायचा आणि नंतर हळूहळू हळूहळू फुगा फुगतो तसा तो फुलवत न्यायचा. एकाच आवाजात स्वर लावून म्हटलंय. आणि नेमकं आत्ता जर तुम्ही गाण्याच्या क्लासमध्ये गेलात तर ह्या सरगम म्हटल्या जातात, तोंडपाठ एका पाठी एक अलंकार गायले जातात, म्हटले पण ते सगळे

0: तो स्वर लावताना फुगा जसा फुगवतो तसं पहिल्यांदा स्वर लावायचा आणि नंतर हळूहळू हळूहळू फुगा फुगतो तसा तो फुलवत न्यायचा. एकाच आवाजात स्वर लावून म्हटलंय. आणि नेमकं आत्ता जर तुम्ही गाण्याच्या क्लासमध्ये गेलात तर ह्या सरगम म्हटल्या जातात. तोंड पाठ एका पाठी एक अलंकार गायले जातात म्हटले, पण ते सगळे एका आवाजात. आणि मग त्याचा उपयोग म्हणजे जे बाबूजींनी म्हटलं की भारदस्त वजनदार आवाज पण सुगम संगीतातला सहज येणं, यासाठी माणिकताईंनी काय केलं तर एखादा जो ख्याल असतो त्यांनी रियाज करताना एखाद्या ख्यालाचे शब्द जे काय असतील सुध विसर्ग काना जे असतील ते तर ते शब्द घ्यायचे आणि ते शब्द बाराखडीमध्ये म्हणायचे. म्हणजे अ आ इ ई उ ए ऐ सगळं एकदा अकाराने तर अकाराने मग आकाराने तर आकाराने म्हणजे ती चाल जी चाल आहे त्या स्थायीची. मग इकार तर इकार उकार तर उकार. मग तुम्ही सांगा अख्खं स्थायी मला एवढं म्हणायचंय तर किती झाले की इथेच 1.5-2 तास गेले तुमचे आपोआपच. पण ह्याच्यामुळे काय होतं की तुमचे प्रोनाउन्सेशन्स करेक्ट होतात. म्हणून माणिकताईंच्या गाण्यातले शब्द हे सगळी पोचतात याचं कारण ते आहे मुख्य की बाराखडीमध्ये त्यांनी असा रियाज केलेला आहे. रियाज करताना सकाळच्या वेळेला मंत्र साधना हे सगळ्यांना माहिती, पहाटेचा रियाज. पण पहाटेचा रियाज त्यांचा कधीच चुकला नाही. नंतर 10-10:30 ला त्यांचे तबलजे आले की तबल्याबरोबर तालाबरोबर रियाज तोही व्हायला पाहिजे. त्यामुळे आपोआप दिवसाचे 7-8 तास तरी संगीताचा रियाज करणं हे फार महत्वाचं आहे.
1: रियाज त्याच्या बरोबरीने बाहेरचे कार्यक्रम आणि घर संसार सांभाळणं कसं काय जमवलं हे सगळं त्यांनी?
0: जमवलं म्हणजे आता हे सांगितलं तर खोटं वाटेल मुलींना आजकालच्या, कारण आता जर असा विचार केला तर 3 घरचे संसार त्या सांभाळत होत्या म्हणा. कारण मुली लहान असताना जेव्हा कार्यक्रम तर तेव्हा त्या ऐन बहरात होत्या गाणं गात असताना. म्हणजे 16व्या वर्षीच पहिली मैफिल केली सुरतेला त्यांनी आणि तिथून त्यांचा जो प्रवास सुरू झालाय तो इतका मोठा आहे आणि सतत कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामधनं वेळ कसा काढायचा, मुलींच्याकडे वेळ कसा देणार. वर्मा मुंबईत राहायचे म्हणून मुंबईतलं एक घर आहे, मुलींना आईकडे ठेवलं पुण्याला म्हणून पुण्यातलं घर आहे आणि अलाहाबादला वर्मांची जी बहीण दीदी आणि जिजाजी त्यांची तितकी परिस्थिती नव्हती चांगली. माणसं खूप दिलदार पण आर्थिक दृष्ट्या तशी इतकी परिस्थिती नाही. मग अधे मध्ये अलाहाबादला जायचं, अधे मध्ये पुण्यात जायचं मुलींसाठी. मग मध्येच आल्या की मुलींना काय हवं ते चला सगळ्यांना कापड बिपड घेऊन द्यायचं. तेव्हा एक छपाचे सगळे फ्रॉक शिवले जायचे ते सगळं करायचं. बहिणीला विचारायचं म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई अगं घरात काय आहे का बघ, धान्य बिन्य काय भरायचं असेल तर सांग ते भरून द्यायचं. म्हणजे तिकडे लक्ष ठेवायचं आणि इथे आल्यावर वर्मांच्या इथे नोकरी नव्हती तेव्हा मिळाली त्यामुळे काय करायचं हा प्रश्न असायचा. तोही प्रश्न सोडवायचा. 3-3 ठिकाणी त्या गाडा ओढत होत्या.
1: तारेवरची कसरत
0: होती आणि हसत मुखाने परत चेहरा सदैव हसरा. कधी बघायला गेलं तर गुरु लोक आमचे सांगायचे गायचं असेल तर माणिकताईंसारखं गा. कसं गावं तर मैफिलीत कसं यावं कसं बसावं, तुमचं येण्या जाण्यात सुद्धा तुमचं इम्प्रेशन पडत असतं. कधीही त्या मैफिलीत आल्या तंबोरा घेऊन बसल्या की पहिल्यांदा समोरच्या ऑडियन्सकडे एक छान दृष्टिक्षेप टाकून हसऱ्या चेहऱ्यानी मग साथीदारांकडे दोघांकडे बघून छान सांभाळून घ्या वगैरे म्हणून खूप छान. आणि मग डोळे मिटून एकाग्र चित्तानी पहिला सा लावला की त्यांची सगळी मैफिल, पण त्या म्हणायच्या सुध बाणी आणि सुध मुद्रा हे जे आहे की तुमची मुद्रा प्रसन्न पाहिजे. गाताना वेडेवाकडे चेहरे होता कामा नाहीयेत. शैला दातारला त्यांनी सांगितलं आरशात बघून रियाज कर पाहिजे तर, पण वेडेवाकडे चेहरा हे रामभाऊ मराठे सांगायचे. म्हणजे त्या काळात राम मराठे आणि माणिक वर्मा ही दोन नावं फार होते आणि हीच दोन माझी दैवत होती किंवा
1: बोलण्यातून जाणवत आहे ते
0: आहेत.
1: म्हणजे तुम्ही डोळ्यासमोर चित्र उभं केलं अगदी मैफिलीचा त्यांचा सुरुवातीचा कशा त्या बसायच्या काय करायच्या. सातत्य आणि समर्पण हे किती महत्वाचं आणि त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर ते दिसत सुद्धा आलं. आता ही वेगळी गायकी त्यांनी निर्माण केली.

0: हे खरंच आहे. पण इथे कुठलीही मैफल सादर करत असताना त्यांचा नेमका क्रम कसा होता?
1: मैफिलीतला क्रम त्यांचा असा होता की साधारणपणे पहिल्यांदा रागधारी संगीत, शास्त्रीय संगीत, एक राग गायचा, मोठा राग, ख्याल, द्रुत ख्याल, आणि त्यानंतर एखादी ठुमरी, नंतर नाट्यसंगीत, आणि नंतर अभंग, भजन, असं काही किंवा भावगीत. भावगीत पण त्या मैफिलीत गात होत्या.
0: हो,
1: तर हे ह्या क्रमाने परत इंटरवल नंतर पण असाच क्रम असेल.

विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगते निमित्ताने आठवणी जागवणारी विशेष मुलाखत आताच आपण ऐकली, हसले मनी चांदणे. हा होता या मुलाखतीचा पहिला भाग. उद्या आपण याच मुलाखतीचा दुसरा भाग ऐकणार आहोत. आज इथेच निरोप घेऊया. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे यांच्या सोबत मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. पुन्हा भेटू. नमस्कार.

माणिक वर्मा यांच्या स्वरातलं गोविंद पोवळे यांनी स्वरबद्ध केलेलं योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत दत्ता डावजेकर यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं हे गीत.

माणिक वर्मा यांच्या स्वरातलं दत्ता डावजेकर यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. याबरोबरच वनिता मंडळाचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

0: श्रोते हो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन गारंटी के साथ.
1: पता: दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
2: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दुपारची 1:01 आणि 5 सेकंद झाली आहेत. आता विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन। राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद। देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल NS राजा सुब्रमणी यांनी तर ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार। परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले आणि IPL T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत। देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, सतत पाणी पित राहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय। प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी

0: संवाद साधला हा या कार्यक्रमाचा 134वा भाग होता. सध्याच्या वातावरणात काळजी घेऊन घराबाहेर पडावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: ऐसे मौसम में अपना ध्यान रखना बहुत जरूरी है. पानी पीते रहिए, धूप में अगर निकलना ही पड़े तो थोड़ा संभल कर निकले. इस दिशा में सरकार की भिन्न भिन्न डिपार्टमेंट्स ने जो गाइडलाइंस जारी की है वो भी भूलिएगा नहीं.
0: उन्हाळ्याच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या काळात कोकणात आणि गोव्यातल्या कोकम सरबत आणि सोलकडी अशा पेयांसह देशभरात प्यायली जाणाऱ्या विविध हंगामी पेयांचा उल्लेख केला. ही केवळ पेय नसून ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत. त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना प्रतिबिंबित होते असं ते म्हणाले. या निमित्तानं त्यांनी उन्हाळ्याच्या हंगामात कोकणाच्या हापूससह देशभरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या आंब्याच्या जातींचा उल्लेख केला. आंब्याचा हा प्रवास आता गावखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचल्याचं म्हणत आंबा उत्पादक शेतकऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली. आपल्या अलीकडच्याच नेदरलँड भेटीत चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. हे ताम्रपट परत मिळवल्याबद्दल देश तसंच परदेशातून लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत असल्याचा अनुभव त्यांनी सामायिक केला. या निमित्तानं परत मिळालेल्या ताम्रपटांविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकार देशाच्या अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रातल्या देशाच्या उल्लेखनीय यशाबद्दलही त्यांनी सांगितलं. अलीकडे झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून जवळपास 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले असं ते म्हणाले. या स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये नवे विक्रम रचलेल्या खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी त्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं. देशभरात खगोलशास्त्राला लोकप्रिय करण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे असं ते म्हणाले. नमामी गंगे अभियानाअंतर्गतच्या डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाची आणि डॉल्फिनच्या संरक्षणात होत असलेल्या त्याच्या उपयोगाची माहिती त्यांनी दिली. याच संदर्भानं उत्तर प्रदेशात गंगा नदीत एका डॉल्फिनला वाचवल्याच्या घटनेबद्दल त्यांनी सांगितलं. जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एका प्रजातीचंच नाही तर आपण गंगेच्या जैवविविधतेचं रक्षण करतो. नदीतलं संपूर्ण जीवनचक्र वाचवण्यासोबतच आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसा वाचवतो असं ते म्हणाले. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असा मोलाचा सल्ला त्यांनी श्रोत्यांना दिला. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडतात. अनेकदा त्यांची चर्चा होत नाही पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे वाटचाल करत असल्याचा विश्वास अधिक दृढ होतो असं ते म्हणाले. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास त्यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. जनरल NS राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. आपल्या 40 वर्षांपेक्षा जास्त मोठ्या कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करात महत्वाच्या पदांवर काम केलं. ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक जटील अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय नौदल क्षमता विकास आणि आधुनिकीकरणाच्या मार्गावर असून देशाची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी आपली युद्धसज्जता सर्वोच्च पातळीवर ठेवण्याला प्राधान्य देत असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परदेशी

गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले आहेत. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2,25,00,000 कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर झाला. इराणबरोबर अणुकराराच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत, मात्र त्या निष्फळ ठरल्या तर लष्करी कारवाईचा पर्याय अजूनही खुला असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ते काल व्हाईट हाऊसमध्ये एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. इराण अण्वस्त्र सज्ज होणार नाही याची खात्री करणं हेच आपल्या प्रशासनाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. या वाटाघाटी यशस्वी झाल्या तर होर्मुझची सामुद्रधुनी त्वरित खुली होऊ शकते, मात्र आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर इराण विरोधातली कारवाई सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिला. अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात युद्ध छेडल्यानं गेले काही महिने पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातो. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिनाची संकल्पना आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन केलं जात आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणजे मूर्तिमंत सुशासन, देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक होते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. देशभरात विविध ठिकाणी अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होत आहेत. अहिल्याबाईंचं जन्मस्थान महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईत चर्चगेट स्थानकाजवळच्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कॉंगो आणि युगांडामध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रदेशात प्रवास बंदी सीमा लागू करणाऱ्या देशांनी या उपाययोजनांचा पुनर्विचार करावा असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस गेब्रेसस यांनी केलंय. यामुळे या प्रदेशातल्या मदत कार्यात अडथळा येऊ शकतो असं त्यांनी म्हटलंय. या साथीच्या आजाराचं केंद्र असलेल्या पूर्व कॉंगोमधल्या बुनिया इथं भेट दिल्यावर ते बोलत होते. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटीचा काल आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणी स्पर्धेच्या 53 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत मीनाक्षी गोयथ हिच्याकडून पराभव झाला. मीनाक्षीनं विनेशीला 4-6 असं नमवलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल NS राजा सुब्रमणी यांनी तर ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz वर.
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
1: पता दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
2: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.
0: श्रोतो आपण ठेवून केले आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz वर. लक्षात घ्या, दुपारचे 3 वाजले आहेत. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आता आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

आकाशवाणी मुंबई, राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन। देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल NS राजा सुब्रमणी तर नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला। मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले। आणि IPL T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134 भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते। कोकणातल्या हापूस प्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गाव खेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाल्याचं सांगितलं। देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्या दृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं। कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले। ही पेय देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं त्यांनी सांगितलं। अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला। नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी केली। केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशाचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले। छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली। क्रीडा क्षेत्रात भारतीय

0: तामिळनाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली. नवे विक्रम रचणारे कुरिंदर वीर सिंग, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरिंदर वीर सिंग आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करून त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं.
1: साथियो, अपनी हॉबी के लिए समय निकालना और लगातार कुछ नया सीखते रहना बहुत जरूरी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं.
0: नमामि गंगे अभियानांतर्गत डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाबद्दल आणि डॉल्फिनच्या संरक्षणासाठी होत असलेल्या त्याच्या उपयोगाविषयी माहिती त्यांनी दिली. याच अनुषंगानं नदी आणि जलसंवर्धनासाठी देशभरात होत असलेल्या प्रयत्नांविषयी देखील त्यांनी सांगितलं. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असं ते म्हणाले. देशातल्या प्रत्येक गावात, शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश या सामर्थ्याच्या बळावर पुढे वाटचाल करत असल्याचा आपला विश्वास अधिक दृढ होतो असं ते म्हणाले. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्यापासून शिकावं आणि शक्य झालं तर काही चांगल्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. जनरल NS राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीन विषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. 40 वर्षांपेक्षा दीर्घ कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करामध्ये महत्वाच्या पदांवर काम केलं. ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक, जटील, अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारने दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते अहिल्यानगर इथं आज वार्ताहरांशी बोलत होते. महायुतीचं सरकार मराठा समुदायाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अहिल्याबाईंचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चोंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले, त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2.25 लाख कोटी रुपये झाली. गेल्या वर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर गेला. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातोय. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिवसाची संकल्पना आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. बंगळुरूनं पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश केला, तर गुजरातनं दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थानला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. दोन्ही संघांनी केवळ एकदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. गेल्या वर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकणारं बंगळुरू आपलं विजेतेपद कायम राखण्यासाठी उत्सुक असेल, तर गुजरातही दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल NS राजा सुब्रमणी, तर नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफएम बँड 101.5 MHz वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
3: पता दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
4: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.
0: FM 101.5 MHz अपन ट्यून केले आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 3:11 झाली आहेत आणि आता विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा आपण आस्वाद घेऊयात.

सुन रहे हैं विविध भारती।

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर.
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
1: पता दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
2: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.
0: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत, एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर. संध्याकाळचे 5 वाजतात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ठळक मराठी बातम्या आता आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमामध्ये सांगितलं। कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गाव खेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं। देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्या दृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं। जनरल NS राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला। नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली। ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्याबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। अहिल्याबाईंचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले। त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2.25 लाख कोटी रुपये झाली आहे। राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवांदर यांना उमेदवारी जाहीर केली आहे। पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावरून ही माहिती दिली। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झालेलं ठळक मराठी बातमीपत्र आपण ऐकत होता।
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करत, लवकर आराम देत, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381।
5: आपले घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ।
6: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन गारंटी के साथ।
5: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती।
6: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ।
1: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत FM 101.5 MHz वर। श्रोते हो, संध्याकाळचे 5:03 झाले आहेत आणि आता विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊयात।

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी महायुतीमध्ये भाजप 11 शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार। परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नवादार यांना उमेदवारी। मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जारांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन। आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत। आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद। विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं असून 17 पैकी भाजप 11 शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे। भाजप नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा, सांगली या जागा लढवणार आहे। शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागा लढवणार आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटप 2 दिवसांपूर्वीच निश्चित झालं आहे। यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे। तर नाशिक आणि नांदेड या जागांबाबत अद्याप निर्णय झाला नाही। राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी, हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे। पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावरून ही माहिती दिली। सध्या परभणी महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि नाशिक या मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहे। या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारनं यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारनं दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। ते आज अहिल्यानगर इथं बातमीदारांशी बोलत होते। महायुतीचं सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त आज त्यांना विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं अहिल्याबाई होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्रिमंडळाचे इतर सदस्य तसंच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते। चौंडी इथं आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे इत्यादी मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना आदरांजली वाहिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात अहिल्याबाई होळकर स्मारकाचं उद्घाटन झालं। यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शिंदे यांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कार प्रदान देऊन गौरवण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी परिसरातल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आलं। मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। सांस्कृतिक कार्य संचालन

0: न्यायालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. तपासासाठी सीआयडीची 5 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासानुसार पुण्यात तयार केलेल्या विषारी दारूमुळे मिथेनॉलचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेय देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं ते म्हणाले.
1: और एक बात जरूर ध्यान रखिएगा, इनमें से ज्यादातर चीजें हमारी अपनी रसोई से निकली है, हमारे खेत खलियान से निकली है, कोई बड़ी ब्रांडिंग नहीं है, लेकिन पीढ़ियों का अनुभव उनमें समाया हुआ है. आप भी गर्मी के दौरान देसी पेयजलों का खूब आनंद लीजिए.
0: अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. नेदरलँड्स भेटीत चोळ साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करते असल्याचं ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली. नवे विक्रम रचणारे गुरिंदरवीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरिंदरवीर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचे महत्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा जे समाजासाठी चांगले काम करत आहेत, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास अशा काही चांगल्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आता थोड्याच वेळात 7:30 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत सुरू होईल. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं जिंकलं आहे. अंतिम सामन्यात आज त्यांनी इंडोनेशियाच्या मोहम्मद शोहेबुल फिकरी आणि फजर अलीफान या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. सात्विक चिराग जोडीला गेली 2 वर्ष विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी भूगर्भातून आवाजासह भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. वसमत, कळमनुरी आणि औंढा तालुक्यातल्या सुमारे 25 गावात हे धक्के जाणवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 44.8° सेल्सिअस नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी

आइए सुनते हैं अब इस गीत की धुन। वायलिन पर हैं अनिल मोहिले,

0: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात.
1: माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात आपल्या देशातले लोक देशहितासाठी समाजहितासाठी अशा काही अद्भुत गोष्टी करत आहेत की जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ॲथलेटिक्स मधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची इथे नॅशनल सिनियर ॲथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. या दरम्यान 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदर वीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, देशभरात ज्या एका स्पर्धेची खूपच चर्चा होत आहे ती म्हणजे 100 मीटर रेस. 100 मीटर धावण्याची शर्यत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाला. ज्या 2 खेळाडूंनी ही किमया करून दाखवली आहे ते आहेत गुरिंदर वीर सिंह आणि अनिमेश कुजूर. मी असा विचार केला की यावेळी मन की बात मध्ये या दोन्ही खेळाडूंशी संवाद साधावा. अनिमेश जी नमस्कार. गुरिंदर वीर तुम्हालाही नमस्कार. सत श्री अकाल.
2: नमस्कार सर.
3: नमस्कार सर.
1: वा भाऊ, तुम्ही तर खूप मोठं यश संपादन केलं आहे. तुमच्या जोडीनेही मोठी कमाल केली आहे. आपण संगीतात तर जुगलबंदी पाहिली होती पण आव्हानांमध्ये अशी जुगलबंदी आता पाहायला मिळत आहे की एकानं आव्हान द्यावं आणि दुसऱ्यानं ते आव्हान स्वीकारावं मग तिसऱ्यांदा पुन्हा तसंच करावं. तुमचा हा विषय खूपच रंजक राहिला आहे. मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जे पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे.
3: नमस्कार सर. माझं नाव अनिमेश कुजूर. मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर. आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो. मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 मध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी ॲथलेटिक्सला सुरुवात केली. मी सैनिक स्कूल अंबिकापूर मधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो. कोविडच्या काळात माझे आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ. मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे. मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे. मी तिथून नॅशनल साठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
1: आणि गुरिंदर वीरजी तुम्ही काय सांगाल?
2: नमस्ते सर. माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे. मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटर मध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे. ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझे वडील आणि आजोबा दोघही खेळाडू होते त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदक स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं. मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे. ते सकाळी धावायला जायचे तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्या सोबत घेऊन जात जा. मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले. त्यामुळे

0: मला त्याची आवड निर्माण होऊ लागली. मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला. मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे. मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे. त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो.
1: वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची.
0: हो सर, मध्यम वर्गीय कुटुंब आहे सर. नंतर माझे वडील ते पण व्हॉलीबॉल खेळायचे. कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं. त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल. मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे. मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. मिल्खा सिंगजी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात धावायचे, दिवस दिवस भर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या. माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी, देशासाठी मेडल आणेन, जिंकेन. आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचं शरीर 100 मीटर साठी बनलेलंच नाही. तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही. जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिम्मत बनवून पुढे गेलो. आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी.
1: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत 100 मीटर शर्यतीत धावणे. जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर या प्रकारासाठी बनलेलंच नाही, इतकं कठीण असूनही तुम्ही हे काम केलं. तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता, हे किती कठीण असतं.
0: जी सर, मी गुरिंदर सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता, मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का. कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता. जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा द्यायचे की काही हरकत नाही, एक दिवस वाईट गेला किंवा एक वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही, स्वप्न पाहणं सोडू नये. तसंच माझ्या प्रशिक्षकांनी देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही करू शकणार नाही. अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही.
2: सर, मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ॲथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ हे नवीन क्षेत्र आहे, तू करू शकशील की नाही. तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच. माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस. कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे, ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात. तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे. तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ, कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू. बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात. कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते सब 10 किंवा सब 10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कुणी स्प्रिंट करू शकेल. पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात. आमच्यासाठी असं काही फार अवघड नाहीये, आम्ही देखील सर्व काही करू शकतो. तर सर, या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर. आता आम्हा दोघांची निवड राष्ट्र

0: स्कूल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू।
1: बर, हे बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल। मी ऐकलं आहे की तुम्ही दोघं खूप चांगले मित्रही आहात। तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेश तुम्ही सांगा।
0: सर, आधीचा 10.18% जो विक्रम होता तो माझाच होता, आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनल मध्ये 10.17% करून तो मोडला। मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनल मध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला। मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं। कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच, पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं। यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो। तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचंय आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे, आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल।
1: गुरिंदर वीर, तुम्ही काय सांगाल?
2: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू। सर, कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो। जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशनं केला, तेव्हा आम्ही जेव्हा वॉर्म अप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश, तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्म अप इथे करू, इथे वॉर्म अप चांगलं होईल। आम्ही एकमेकांना मदत करतो, एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो। मैत्री हवी, पण सर जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत। जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो। मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन।
1: हे बघा, तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना, ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे, देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे। मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचंही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे, हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे। माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा। तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे। तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल। माझ्या शुभेच्छा।
2: आभारी आहे सर।
1: धन्यवाद। प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे, कडक ऊन, गरम हवा, अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे। सतत पाणी पीत राहा, उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा। या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका। मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो। जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात। काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं, तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो, काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात। देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत। जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल, उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही। पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी, आणि गुजरात राजस्थान मध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं। आणि इतकंच नाही तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे। कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम, नीरमोर, संबारम आणि ओडिशा मधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग

आहेत आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात, कसलाच गाजावाजा नाही, पण पिढ्यान पिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तस लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा, प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात. आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत, आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळ मधील अलुवा इथे साजी वलाशेरील असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000 अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते. आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वलाशेरील यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोप मधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भरून टाकलं. नेदरलँड्स मधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँडचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे, म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा

उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येतं की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानांतर्गत छत्तीसगड मधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृती बद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे. त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी बद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ॲस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिर आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा, तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे, जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लब मध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली ह्या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली, त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला.
मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवा

भूमिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही तर आपण गंगेची जैव विविधता वाचवतो, आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल, तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल, तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं, कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावडं, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत, पण समाज सेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे. म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटीदरम्यान त्यांच्या सोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नई मधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरिजाम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला. त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात

0: असं काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देतं. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे जात आहे. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत, त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद, नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: आताच आपण मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण ऐकलं. ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरातलं कानू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत.

आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरातलं कानू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 अनुगुंज, रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू 8:45. तत्पूर्वी रात्री 8:35 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप जाहीर. 17 पैकी भाजपा 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू, 70 जखमी. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा निर्णय. गुजरात टायटन्सची खराब सुरुवात. या दोघांमध्ये अंतिम लढत सुरू. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेय देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं ते म्हणाले. अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत प्रधानमंत्र्यांनी नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती दिली. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंग आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं. नमामी गंगे अभियान अंतर्गत डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाबद्दल आणि डॉल्फिनच्या संरक्षणासाठी होत असलेल्या त्याच्या उपयोगाविषयी देखील त्यांनी सांगितलं. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनाची गरज नसते, तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असं ते म्हणाले. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घेऊन त्यांची दखल घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं.
1: मेरा आपसे आग्रह है, अपने आसपास के ऐसे प्रयासों को जरूर देखिए. जो लोग समाज के लिए अच्छा काम कर रहे हैं उन्हें पहचानिए, उनकी सराहना कीजिए, उनसे सीखिए और हो सके तो खुद भी किसी अच्छे काम से जुड़िए.
0: विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं असून 17 पैकी भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा सांगली या जागा लढवणार आहे. शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागा लढवणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे, तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाले आहेत. खाणकामासाठी वापरली जाणारी स्फोटकं या ठिकाणी साठवली होती. ईशान्य म्यानमारमध्ये कॉंगटूप या गावात ही घटना घडली. हा भाग तांग नॅशनल लिबरेशन आर्मी या सशस्त्र गटाच्या नियंत्रणाखाली आहे.

जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीन विषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी 31 जुलै रोजी लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं जिंकलं आहे. अंतिम सामन्यात आज त्यांनी इंडोनेशियाचे मुहम्मद शोहिबुल फिक्री आणि फजर अली खान या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. सात्विक चिराग जोडीला गेली 2 वर्ष विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. तिसऱ्याच षटकात कर्णधार शुभमन गिल 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन, निशांत सिंधू आणि जोस बटलरही लवकर बाद झाले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 13 षटकात 4 बाद 83 धावा झाल्या होत्या. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत गतविजेती कोको गॉफ हिला अनास्ताशिया पोटापोवा हिनं काल पराभवाचा धक्का दिला. पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन करत तिनं तिसऱ्या फेरीचा सामना 4-6, 7-6, 6-4 असा जिंकला. 4 वेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावणारी इगा श्वियांतेक हिला आज मार्ता कोस्ट्युक हिनं 7-5, 6-1 असं थेट सेट्समध्ये हरवून चौथी फेरी गाठली. एलिना स्वितालोना हिनं बेलिंडा बेंचिच हिच्यावर अटीतटीच्या सामन्यात 6-4, 6-4, 6-0 अशी मात केली. पुरुष एकेरीत फिलिक्स ओजेर अलियासिम यानं ब्रँडन नाकाशिमा याला 5-7, 6-1, 7-6, 7-6 असं हरवलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त आज त्यांना विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणजे मूर्तिमंत, सुशासन, देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक होत्या असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स समाज माध्यमावर म्हटलंय. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं अहिल्याबाई होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्रिमंडळाचे इतर सदस्य तसंच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं उद्घाटन झालं. राज्यात इतरत्रही अहिल्यादेवींना आदरांजली वाहण्यात आली. मध्य प्रदेशात महेश्वर इथं अहिल्यादेवी जयंतीनिमित्त नगर गौरव दिवस साजरा करण्यात आला. तसंच उत्तर प्रदेशात कानपूरमध्येही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप जाहीर. 17 पैकी भाजपा 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू, 70 जखमी. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा निर्णय. गुजरात टायटन्सची खराब सुरुवात. याबरोबरच

आंखों में सपनों की बारात जो

लिखे जो खत तुझे।